निरंतर एकांतवासातून परखड अंतरशोध घेणारं निस्पृह मन रामदासांना लाभलं। या मनाच्या सहाय्यानेच मनाच्या सर्व विकारी पदरांचा त्यांनी वेध घेतला, अगदी लक्षवेधी रामबाणानं। अहंभावाच्या कोशात अडकलेला मनाचा पाय असो की शब्दांच्या व्यर्थ मोहजालात विद्वत्तेचा टेंभा मिरवणारं मन असो, सगुण निर्गुणाच्या चर्चेत जिंकण्याच्या आभासात हरलेलं दमलेलं मन असो, रामदास स्वामी जानकी जीवनाकडे शिणून दीन होऊन साकडं घालतात। वेगी माझ्या मना पालटावे, कारण तोच या मनव्यथेचा उपाय आहे। मन पालटण्यातच दासांचा

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 12 ऑगस्ट.
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शांती परमात्मस्मरणानं मिळते. नवविध भक्तीमध्ये जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संत लक्षणामध्ये शांती हे पहिलं लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणं सांगता येणं कठीण आहे, तरी पण असं म्हणता येईल की शांती हे संतांचं मुख्य लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा शांती रूप आहे, त्याप्रमाणेच संत असतात. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतःस्थिती हीच कारण आहे. जिथं स्वार्थ आहे तिथं अशांती आहे. भगवंताहून मी निराळा अशी जिथं द्वैत भावना, तिथं खरी शांती नाही. अनन्यतेनं शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे. पैसा आणि लौकिक या दोन्ही गोष्टी अशाश्वत आहेत, त्यांच्यामध्ये चित्त ठेवल्यानं अशांतीच येणार आहे. शांती बिघडायला दोन कारणं आहेत, एक गतगोष्टींचा शोक आणि दुसरं पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारं मागलं आणि पुढलं हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. हां, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही, पश्चाताप करण्याची पाळी येईल. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीनं करावं, भगवंताला साक्षी ठेवून कर्म केलं तर हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कोणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवलं, तो तिथं स्वस्त बसून नामस्मरण

0: तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये जा वाढली आणि त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला, म्हणून त्यानं त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवलं. साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती. शेतमालकाला आश्चर्य वाटलं, ज्याचं मन शांत आणि चिंतारहित असतं त्याला कुठेही ठेवा, तो शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावं, त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा, कर्तेपण आपल्याकडं घेऊ नये, अकर्तृत्व भाव ठेवावा, अशानं शांती येईल. जगच्चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल. एकनाथांची शांती ही अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजे रजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचं नाव टिकलं, कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केलं असताना मिळेल? भगवत स्मरणा वाचून अन्य उपायानं ती साधणार नाही. जे जे घडतं ते ते भगवत इच्छेनं घडतं ही दृढ भावना असणं हेच शांतीचं लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती यामुळं शांती येतेच असं नाही. निरपेक्षता हे शांतीचं मूळ आहे. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल. मनातली शांती कायम ठेवून रागावता येतं. तसं केलं तर हातून प्रमाद घडत नाही. शांती परमात्मस्मरणानं मिळते. ते स्मरण अखंड ठेवावं आणि खुशाल प्रपंच करावा. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: कॅश नो टेन्शन, कारण आय एम पी एस आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. आय एम पी एस सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 224 दशक 17 तनु चतुष्टय नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे हे चार देह जाण. जागृती सप्त सुषुप्ती या चार संख्येला पूर्ण करणारी चौथी तुर्यावस्था जाणावी. विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा हे अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी वसतात. स्थूल भोग, उपाधिरहित भोग, आनंद भोग, आनंदाव भास भोग असे हे चार देहाचे चत्वार भोग आहेत. अकार उकार मकार आणि अर्धमात्रा म्हणजे ईश्वर अशा चार देहांच्या चार मात्रा आहेत. तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण असे चार देहांचे चत्वार गुण आहेत. क्रियाशक्ती द्रव्यशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती अशा चार देहांच्या चार शक्ती आहेत. असे ही 32 तत्व स्थूल आणि सूक्ष्म दोघांची मिळून 50 होतात. सगळे मिळून 82 तत्व होतात. त्याच्यामध्ये अज्ञान आणि ज्ञान हे दोन तत्व घातली की 84 तत्व होतात. अशी तत्व जाणावी, ती जाणून ती माईक आहेत असं ओळखावं आणि आपण साक्षी आहोत हे समजून घ्यावं. साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञानाने अज्ञान ओळखावं, देहाबरोबर ज्ञान अज्ञानाचं निरसन करावं. ब्रह्मांडामध्ये देहाची कल्पना केली, विराट हिरण्यगर्भ असं ज्याला म्हटलं तेही विवेकाने आत्मज्ञानाद्वारे निरसन केलं. आत्मानात्व विवेक केल्यावर सारासार विचार पाहिल्यावर पंचभूतांची माईक वार्ता अनुभवाला आली. अस्थि मांस त्वचा नाडी रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म आहेत. प्रत्यक्ष शरीरामध्ये हे शोधून पाहावं. शुक्लित श्रोणित लाळ मूत्र रोम हे पाण्याचे पाच भेद आहेत, ते तत्व समजून घ्यावं. क्षुधा तृषा आळस निद्रा मैथून हे पाचही तेजाचे गुण आहेत, या तत्वाचं निरूपण जरूर करावं. चलन वलन प्रसारण विरोध आणि आकुंचन हे पाचही वायूचे गुण आहेत असं श्रोत्यांनी जाणावं. काम क्रोध शोक मोह भय आकाशाचा पर्याय आहे, विचार केल्याशिवाय ते समजणार नाही असं हे स्थूल शरीर म्हणजे 25 तत्वांचा विस्तार आहे. आता सूक्ष्म देहाचा विचार सांगतो. अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हा आकाश पंचकाचा विचार आहे. व्यान उदान समान प्राण आणि अपान हे पाचही गुण वायू तत्वाचे आहेत. श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण हे पाचही तेजाचे गुण आहेत. आता आपण सावध होऊन ऐका. वाचा पाणी पाद शिस्न गुध हे आपाचे प्रसिद्ध गुण आहेत. आता पृथ्वीचे गुण विशेष करतो. शब्द स्पर्श रूप रसगंध हे पृथ्वीचे गुण आहेत. असेच हे सूक्ष्मदेवाचे 25 तत्वभेद आहेत. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तनु चतुष्टय नाम नव समास नव

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अया.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो 78 नारद भक्ति सूत्र अहिंसा सत्य शौचद दिख्यादि चारित्राणी परिपालनीयानी या संदर्भ अधिक विवरण सह भगवान सर्वांतरयामी असता कुणाचाही द्वेष हिंसा केली तरी पर्यायानं ती त्याचीच हिंसा होते. परमात्मा जो श्री हरी

एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे, म्हणून भक्ती मार्गातच नव्हे तर ज्ञान मार्ग योग मार्गातही अहिंसा या साधनाचं श्रेष्ठत्व प्रतिपादिलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये जी अमानितवादी

ज्ञान लक्षण सांगितलेली आहेत त्यामध्ये अहिंसा हे तिसरे लक्षण आहे. या लक्षणावर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी फार विस्तृत व्याख्यान केलं आहे. प्रथमतः काही मतवादी अहिंसेच्या नावाखाली हिंसा कशी करतात या विषयाचा त्यांनी परामर्श घेतला आहे. प्रारंभी कर्म मीमांसकांचा निर्देश करून ते म्हणतात, वृष्टी म्हणजे पाऊस न झाल्यानं पीडा पावलेल्या जगाला वाचवण्याकरता हे कर्मठ पर्जन्येल्टी इत्यादी नाना याग करतात आणि त्यामध्ये पशुहिंसा केली जाते. नुसती हिंसा पेरली असता अहिंसा कशी पिकेल. तसंच रोगानं पीडित माणसाच्या आरोग्याकरता आयुर्वेद नाना उपाय सांगतो. त्यामध्ये एखाद्या वनस्पतीचे कांदे उपटून काढतो, एखादं झाड उपटून त्याचं मूळ काढतो. अजात शत्रू अशा वृक्षांना सुरीने चिरा पाडून त्यातील रस नष्ट करतात. एखाद्या झाडाची साल काढतात, एखाद्याचा फुलं उकडून रस काढतात. कित्येक जंगम प्राण्याच्या देहामध्ये हात घालून त्यांचं पित्त बाहेर काढतात. असं करत असता त्यांना किती दुःख होतं, तिकडे दुर्लक्ष करून इतर रोगांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. ही अहिंसेच्या नावाखाली हिंसाच नव्हे काय. त्याचप्रमाणे कित्येक धर्मात पाणी गाळून घेण्याची प्रथा आहे, पण गाळण्याच्या धक्क्याने किती जीव मरतात. तात्पर्य अहिंसा आणि हिंसा यांचा विचार फार सूक्ष्म आहे. केवळ शस्त्राधिकांनी एखाद्या प्राण्याचा वध अथवा त्याला पीडा देणं याला हिंसा म्हणून नये, तर प्रत्येक इंद्रिय व्यापारातून म्हणजे वाणी नेत्र हस्त पाद इत्यादिकांच्या द्वारे हिंसा होत असते त्याचा विचार अनेक दृष्टांतांच्या द्वारा विस्तारपूर्वक संत ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 217 ते 317 अशा 100 ओव्यांमधून केलेला आहे. तो फार फार महत्वाचा आहे हो. या व्याख्यानाच्या निमित्तानं पूर्ण अहिंसक अशा साधूंच हृदयच प्रगट झालेलं आहे. त्यांच्या मताप्रमाणे ज्ञाना मनाची भेटी सरिसे जी अहिंसेचे बिंब उठी. सर्वांतरी आम्ही परमात्म्याचं ज्ञान अंतःकरणात झाल्याखेरीज खऱ्या अहिंसेचं लक्षण सिद्ध होत नाही. एकदा ते ज्ञान पटलं म्हणजे मग सहजच सगळं जीवनच अहिंसामय होऊन जात. आणि जगाची आज उद्देशे शरीर वाचा मनसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण. असं एकोवी मध्ये खऱ्या अहिंसेचं उत्कृष्ट लक्षण केलेलं आहे. भक्तांचं प्रत्येक कृत्य जगाच्या सुखाकरताच होत.

सुजना हो, योगशास्त्रामध्ये देखील अहिंसेला फार महत्वाचं स्थान आहे. योगाची जी अष्टांग आहेत त्यामध्ये यम नियम ही प्रारंभ आहेत आणि त्या यम या अंगाचे जे पाच प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये अहिंसा हे साधन प्रथम आहे. म्हणजे योग साधनाचा प्रारंभच अहिंसा या लक्षणापासून होतो आणि या अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यांना योगसूत्रकार पतंजलींनी महाव्रत असं म्हटलेलं आहे. खरी अहिंसा साधकाच्या अंगी बांधली तर ती त्या साधकाच्या अंगी एवढी शक्ती निर्माण करते की त्या योगाच्या सान्निध्यामध्ये जे जे येतील त्यांच्या चित्तातील वैराचा त्याग घडून येतो. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्प दया. हा संत तुकाराम महाराजांचा अनुभव आपल्याला हेच सांगतो. पतंजली योगदर्शनाच्या साधनपादातील तिसाव्या सूत्रामध्ये अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्याग. म्हणजे अहिंसेची प्रतिष्ठा ज्या योगाच्या चित्तात उत्पन्न झाली असेल त्या योगाच्या सान्निध्यामध्ये जे जे येतील त्यांच्या चित्तातील वैराचा त्याग घडून येतो असं अहिंसेचं अलौकिक महात्म्य सांगितलेलं आहे. अशा या अहिंसेचा फार सूक्ष्म विचार योगशास्त्रामध्ये केला.

सुजन हो, यम नियम म्हणून जे अहिंसाचे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्या विरोधी हिंसा असत्य इत्यादी विकार चित्तामध्ये वास्तव्य करून असतात. त्या जितक्या प्रमाणामध्ये आहेत तेवढ्या प्रमाणात त्यांचा प्रतिकार होणं आवश्यक आहे. याकरिता हिंसेचा विचार विस्तारपूर्वक केला गेलेला आहे आणि जितक्या प्रकारे हिंसा होते तिला विरोधी अहिंसा वृत्ती ही तेवढ्या प्रकारची मांडली गेली पाहिजे. हिंसादी कर्माच्या ज्या वासना चित्तामध्ये स्फुरतात आणि त्यानुसार जे हिंसात्मक आचरण हातून घडतं त्याला योगशास्त्रामध्ये वितर्क असं म्हटलेलं आहे. या वितर्कामध्ये कृत कारित आणि अनुमोदित असे तीन मुख्य भेद असतात. कृत म्हणजे आपण स्वतः केलेली, कारित म्हणजे इतरांना प्रेरणा देऊन केलेली हिंसा आणि अनुमोदित म्हणजे इतरांनी केलेल्या हिंसेमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संमती दिली तर ती अनुमोदित हिंसा होते. या वितर्कांना लोभ क्रोध आणि मोह ही आधी उत्पन्न होणारी कारणे असतात. म्हणून हे वितर्क लोभ क्रोध मोहपूर्वक होत यापैकी एक तरी असल्याविना कोणत्याही प्रकारची हिंसा होत नाही. या कारणरूप मनोविकारांचा किंवा कार्यरूप वितर्काचा संवेग म्हणजे प्राबल्य असेल त्यानुसार त्यांचे मृदू मध्य आणि अधिमात्र म्हणजे तीव्र असे आणखी तीन भेद आहेत. कोणतीही चांगली वाईट गोष्ट सर्व वेळेला एकाकडून किंवा सर्वांकडून सारख्या प्रमाणात होते असं नाही तर आता सांगितल्याप्रमाणे तिथे तीन भेद पडतात. म्हणजे एका हिंसेचे आता सांगितल्याप्रमाणे 27 प्रकार होतात. त्यामध्ये मृदू मध्य अधिमात्र यांचे पुन्हा तीन तीन प्रकार आहेत. म्हणजे मृदू मृदू मृदू मध्य मृदू तीव्र मध्य मध्य मध्य मृदू मध्य तीव्र तीव्र तीव्र तीव्र मध्य तीव्र मृदू असे 27 प्रत्येकाचे आणखी तीन तीन प्रकार केले तर एकूण 81 प्रकार हिंसेचे होतात. या हिंसेच्या विरोधी असणाऱ्या अहिंसेचे देखील इतके प्रकार संभवतात. पण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञाना मनाची भेट झाल्यानंतर खरी अहिंसा प्रकट होते असं सांगितलेलं आहे. आणि जगाच्या सुखाकरता काया वाचा मनानं जे वागणं ती अहिंसा जर अंगी बांधली तर आता सांगितल्याप्रमाणे सगळ्या प्रकारची हिंसा अथवा हिंसेची कारण दूर होतात. प्रथमत साधक भक्तानं या हिंसा वृत्तीतले दोष जाणले पाहिजेत. योगशास्त्रामध्ये या हिंसा असत्य आदी वितर्कांना दुःख अज्ञान आनंद फला म्हणजे अनेक प्रकारची दुःख देणार अज्ञान वाढवणार आणि जन्म मरण रूप संसारातील अनंत फळ भोगायला लावणारे आहेत असं म्हटलं आहे. म्हणून या वितर्कांच्या विरोधी अहिंसा सत्य इत्यादी कांचं आचरण साधकानं नित्य करत राहिलं पाहिजे.

सुजन हो योग सूत्रे साधन पाद सूत्र 34 आणि त्यावरच्या टीकेमध्ये हा अहिंसा विचार केलेला आहे. ही अहिंसा कुठे राहते याचा विचार संत एकनाथ महाराजांनी भागवत धर्माच्या लक्षणांचा विचार करताना विस्ताराने सांगितलेला आहे. काही वाचिक सर्वेंद्रियांनी होणारी अहिंसा सांगितल्यानंतर नाथ महाराज म्हणतात, भूता देता दुःखलेशु भूती

0: बरायदर श्रोतेहो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 भारतरत्न आनंद यात्री ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 9 अंतरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते श्रद्धा कराळे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. सकाळी 11 आम्ही प्रसारित करत आहोत गजानन महाराज यांची आरती. 12 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे. 2:00 प्रसारित होईल कार्यक्रम आनंद घन, सादर करते विश्वास देशपांडे. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनेलवरनं.

0: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 12 ऑगस्ट, आज आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या आहे. आजचा दिवस जागतिक आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी 1765 साली अलाहाबादचा तह मुघल बादशहाने ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क दिले होते. आजच्याच दिवशी 1851 रोजी आयझॅक सिंगर यांना त्यांच्या शिवणयंत्राचे पेटंट मिळाले होते. 1981 रोजी IBM कंपनीने त्यांचा पहिला वैयक्तिक संगणक बाजारात आणला होता. आजच्याच दिवशी 1919 रोजी भारतीय भौतिक शास्त्रज्ञ आणि अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1934 मध्ये मराठी ख्यातनाम विनोदी नाटककार आणि साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांशी संवाद साधतो आहे आणि आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 16 भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं अतिशय सुंदर प्रेरणादायी असं चरित्र आपण पाहतो आहोत. आज त्याचाच 16 भाग आपण पाहतो आहोत. या भागाचं नाव आहे विश्वकवी रवींद्रनाथ. रवींद्रनाथांनी साहित्याच्या आणि कलेच्या सर्व प्रांतात मुक्तपणे संचार केला आणि आपला एक वेगळा ठसा सर्व प्रांतात उमटवला. परंतु रवींद्रनाथ हे प्रामुख्यानं कवी होते असं म्हणावं लागतं. मागच्या एका भागात मी त्यांना रवींद्रनाथ हे कवींद्रनाथ होते असं म्हटल्याचं आपल्याला आठवत असेल. मागच्या भागांमध्ये रवींद्रनाथांना झालेला निसर्गाचा साक्षात्कार आणि त्यांची त्यांनी लिहिलेली निर्जरीर कविता, त्या कवितेमध्ये त्याची आलेली अभिव्यक्ती यांचाही मी उल्लेख केला होता. त्या कवितेत ते म्हणाले होते, आज पहाटे घेऊन किरणे तो आला, कैसा न कळे प्राणा माझ्या स्पर्शुनी तो गेला, गुहेत अंधार्या गाणे प्रभात पक्षाचे सामावले, कैसे न कळे दिवसांनी इतक्या जागृत झाला प्राण माझा, कैसा न कळे. वयाच्या अवघ्या 25 वर्षी रवींद्रनाथांनी ही कविता लिहिली. त्यात कल्पना अशी आहे की नुसताच डोह होऊन पडलेल्या निर्झराच्या प्राणाला रविकिरणांचा स्पर्श होतो आणि तो निर्झर जागून उठतो, जागृत होतो. मग कड्यावरून उड्या टाकत, अभेद्य खडक फोडत, सारं जीवन एका नव्या चैतन्यानं कसं फुलवून टाकतो हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या कवितेमध्ये केला. आपल्या आयुष्यात रवींद्रनाथांनी केवळ सत्कर्मच केली. आपल्या कार्यातून, साहित्यातून विविध प्रकारे समाजाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे रविकिरणांचा स्पर्श झाल्यानंतर तो निर्झर जागृत झाला, त्याला आपलं जीवन ध्येय गवसलं, त्याचप्रमाणे रवींद्रनाथांच्या प्राणांनाही विश्वशक्तीच्या चैतन्याचा स्पर्श झाला आणि मग त्याने आपलं सारं आयुष्य समाजासाठी समर्पित केलं. आपल्याला आणि जगाला देखील रवींद्रनाथांची ओळख आहे, ती त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळं. या काव्यसंग्रहात प्रामुख्यानं भक्तिरसात भिजलेल्या कविता आहेत. गीतांजली म्हणजे गीतांची ओंजळ त्यांनी परमेश्वराला अर्पण केली. रवींद्रनाथांच्या कवितांमध्ये ज्या विविध प्रकारच्या भावभावना व्यक्त झाल्या आहेत त्यात परमेश्वराची, निसर्गाची आणि देशाची भक्ती यांना महत्त्वाचं स्थान आहे. रवींद्रनाथांनी मूळ बंगालीत लिहिलेल्या गीतांजली या काव्यसंग्रहात 157 कविता होत्या, परंतु त्यांच्या नोबेल पुरस्कार प्राप्त इंग्रजी गीतांजली या काव्यसंग्रहात 103 कवितांचा समावेश आहे. त्यातही गंमत अशी की मूळ बंगाली भाषेतील गीतांजलीमधील केवळ 53 कविता या काव्यसंग्रहात आहेत आणि उर्वरित 50 कविता
या त्यांच्या इतर काव्यसंग्रहातून घेतलेल्या आहेत. गीतांजली म्हणजे रवींद्रनाथांच्या काव्यसृष्टीचा आणि प्रतिभेचा एक छोटासा नमुना आहे असं म्हणता येईल. केवळ गीतांजली या काव्यसंग्रहातील त्यांच्या कविता या सर्वश्रेष्ठ आहेत असं त्यांचे चाहते देखील म्हणणार नाहीत. तरी गीतांजली या काव्यसंग्रहानं त्यांचं नाव अखिल विश्वात पोहोचवलं. ते विश्वकवी ठरले, ते विश्वकवी झाले, कारण त्यांच्या कवितेचं नातं अखिल विश्वाशी आहे. विशाल आणि व्यापक आहे, त्यात उदात्तता आहे. रवींद्रनाथांनी जगावर प्रेम केलं आणि आपल्या कवितेच्या माध्यमातून ते व्यक्तही केलं. ते जसे जगले तसेच व्यक्त झाले आणि व्यक्त झाले तसेच ते जगले. त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठेही विसंगती नव्हती, अंतर नव्हतं. त्यामुळेच त्यांच्या कवितेला त्यांच्या व्यक्तिमत्वापासून वेगळं काढता येत नाही. त्यांच्यासाठी हे जग म्हणजे एक कविता होती, तसंच ही कविता लिहिणारा कवी म्हणजे परमेश्वर. त्याला ते विश्वकर्मा कवी म्हणजे मास्टर पोएट म्हणायचंय. त्यांच्या कवितेमागची ही भूमिका एकदा का आपण समजून घेतली की आपल्यालाही मग त्यांच्या कवितांचा आस्वाद घेणं सोपं होतं. या विश्वकर्मा कवीबद्दल म्हणजे परमेश्वराबद्दल रवींद्रनाथ फारच सुंदर शब्दात आपल्याला सांगतात. ते म्हणतात, या जगाच्या निर्मात्यानं जीवनाचा एक उत्सव मांडला आहे आणि आपल्याला देखील त्या उत्सवात सामील होण्याचं निमंत्रण आहे. म्हणून तर आपण या जगात आलो आहोत. मग असं जर असेल तर या उत्सवात आपण कशाप्रकारे बरं सामील व्हायला हवं? आनंदानं की रडत कढत? या परमेश्वर रूपी विश्वकवीनं जे सुंदर जग निर्माण केलं आहे त्याचा आपल्या पंचज्ञानेंद्रियांनी अनुभव घेतला पाहिजे. सजग राहून सृष्टीतील बदल न्याहाळले पाहिजेत. ऋतुचक्रातील बदलांना दाद दिली पाहिजे, कारण त्या सगळ्या त्या मास्टर पोएटच्या कलाकृती आहेत. तो नित्य नूतन काहीतरी घडवण्यामध्ये मग्न असतो, त्यातून स्वतःला व्यक्त करत असतो. त्याच्या या उत्सवात आपणही आपलं सर्वस्व अर्पून भाग घ्यायला नको का? त्यांची एक फार सुंदर कविता हा भाव व्यक्त करते, फार सुंदर रीतीनं व्यक्त करते. या कवितेमध्ये एक मुलगी आपल्या आईला म्हणते, अगं आई घाई कर ना, आज आपल्या घरावरून राजकुमार जाणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला नीटनेटकं सजून दजून जायला नको का? कदाचित त्यांचं आपल्याकडे लक्ष जाणार नाही म्हणून काय झालं, पण या एका क्षणाकरता मी स्वतःला जास्त आकर्षक बनवेन. माझ्या चेहऱ्यावरील ओढणी दूर करून मी त्यांच्याकडे पाहीन. माझ्याकडे जे काही सर्वोत्तम आहे ते मला त्यांना द्यायचं आहे. झालं, त्यांचं दर्शन झालं. माझ्या गळ्यात असणारी लालकंठी मी त्यांच्याकडे फेकली. त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही गेलं, पण जाऊ दे, त्यांचं लक्ष त्या कंठीकडेही गेलं नाही. हरकत नाही, ती त्या मिरवणुकीच्या गडबडीत पायाखाली तुडवली गेली हे कळलं मला. पण ती माती बघ, त्या कंठीमुळे लाल लाल झाली. ती कोणी दिली आहे हे कोणाला सुद्धा कळलं नाही, पण ही महत्त्वाची गोष्ट नाहीच. त्यांचं दर्शन घेत असताना मला माझ्याकडील जे सर्वोत्तम आहे ते देता आलं याचा आनंद आहे. किती सुंदर समर्पणाची भावना आहे या कवितेमध्ये. या कवितेतील राजकुमार म्हणजे परमेश्वराचं प्रतीक आहे. रवींद्रनाथांचं आयुष्य
म्हणजे जणू ही कविताच, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. ते स्वतःही कविता जगले. आपल्याजवळील जे जे उत्तम ते त्यांनी परमेश्वराला अर्पण केलं. जीवनावर असं समरसून प्रेम करणारी माणसं अत्यंत विरळी. जीवनाप्रती असं प्रेम आणि संपूर्ण समर्पण असल्याशिवाय जीवन जगण्याची कला साधत नाही. असं जगता येणं ही सुद्धा एक कला आहे. या परमेश्वरानं आयोजित केलेल्या विश्वरूपी उत्सवात आपल्या कलेचं दर्शन घडवण्याचा ध्यास हवा असं त्यांचं म्हणणं होतं. रवींद्रनाथांच्या इंग्रजीतील गीतांजलीचा पहिला मराठी अनुवाद प्रसिद्ध कादंबरीकार हरिनारायण आपटे यांनी 1917 केला. त्याचप्रमाणे बंगालीतील अभंग गीतांजली वामन वंगीश दुभाषी यांनी मराठीत आणले. यानंतर त्र्यंबक रघुनाथ देवगिरीकर, काका कालेलकर आणि राम म्हैसाळकर यांनीही गीतांजलीचे गद्य अनुवाद प्रकाशित केले. गोविंद वासुदेव कानिटकर यांनी देखील इंग्रजीत अनुवाद केला. प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी देखील टागोरांच्या कवितांचा सुरेख अनुवाद केला आहे. खरं तर बंगाली भाषेतील लय आणि शब्द यांची जादू अनुवादात पकडणं अवघड आहे, पण तरीसुद्धा अशा अनुवादातून त्यातील उदात्त असा आशय आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचतो. जे साहित्य जीवनावर प्रेम करायला शिकवतं आणि माणूस धर्म शिकवतं तेच खरं शिक्षण असं त्यांना वाटत होतं. परंतु अशा शिक्षणाचा अभाव असल्यामुळेच आपल्या देशाची प्रगती होऊ शकली नाही याची खंत त्यांना होती. त्यासाठीच तर त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली होती. जीवनामध्ये कितीही अडचणी अडथळे आले तरी खचून जाऊ नये, निराश होऊ नये अशी आपली वृत्ती असावी. त्याप्रमाणेच ते आयुष्यभर वागले, आपल्या ध्येयाशी ठाम राहिले, विचलित झाले नाहीत. त्यांची एक कविता अतिशय सुंदर आणि प्रेरणा देणारी आहे. जदी तोर डाक शुने केऊ ना आशे, तबे एकला चलो रे, एकला चालो रे, एकला चालो, एकला चालो रे. म्हणजे तुझे हा ऐकून कोणी आलं नाही तर तू एकटाच चालू लाग. अरे एकटाच चालू लाग, तुझ्याशी कोणी शब्दसुद्धा बोललं नाही तरी तू एकटा चालू लाग. सारेजण भय वाटून तोंड फिरवून बसले तर काळी जुगडून मनातील गोष्टी स्वतःशीच मोकळेपणानं बोल. तर इतक्या सुंदर कविता आणि अशा सुंदर पद्धतीनं रवींद्रनाथांनी आपल्या स्वतःला या कवितांमधून व्यक्त केलं आहे. मंडळी, रवींद्रनाथांच्या साहित्याबद्दल आणखीही पुढच्या भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: 1800 पितामह सुभाष पत्रीजी संस्थापित पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुव्हमेंट द्वारा आयोजित ध्यान उत्सव ध्यानसाधनेच्या माध्यमातून उत्तम आरोग्य आत्मिक विकास आणि आनंदमय जीवनाचा अनुभव घेण्याची कला शिकण्यासाठी ध्यान उत्सव आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत ठिकाण IMA हॉल सुमंगल स्टोअर्स जवळ शालिमार नाशिक. संपर्क 8421559346.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, हळदीची लागवड आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे. हळदीपासून चांगला पैसा होऊ शकतो हे आता वेगळं सांगण्याची गरज राहिली. तर हळद लागवडीसाठी आपण कोणती तयारी करायला पाहिजे या संदर्भात थोडासा उहापोह आज आपण करणार आहोत. हळदीच्या सदन लागवडीतील कामे वेळेवर आणि शिफारसीनुसार करून घेणं अत्यंत महत्वाचं असतं. पूर्व मशागतीच्या कामामध्ये नांगरट करणं, ढेकळं फोडून घेणं, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाने खणून काढणं, ही सर्व कामे पूर्वनियोजन करून त्याप्रमाणे करून घेणं आवश्यक असतं. हळदीचं पीक ही जरी वरवर हिरवेगार दिसत असलं तरी जमिनीमध्ये तयार होणारे जे हळदीचे कंद असतात ते फार महत्वाचे असतात. हे कंद किंवा हळदीच्या फण्या जमिनीच्या पोटात वाढतात. हे कंद चांगले पोचले जाण्याकरता जमिनीमध्ये हवा खेळती राहणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून साधारणपणे पहिलं पीक काढलं की जमीन ट्रॅक्टरनं 18 ते 22 सेंटीमीटरपर्यंत खोल नांगरट करून घ्यायला पाहिजे. हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरीवरंबा किंवा रुंद वरंबा पद्धतीनं करणं फायदेशीर ठरतं. सरीवरंबा पद्धतीनं लागवड करावीची झाल्यास 75 ते 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्या. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेलं स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्याच्या मात्रा शिफारशीप्रमाणे जमिनीमध्ये टाकून घेतल्या पाहिजे. माती परीक्षणाच्या आधारावरच ह्या मात्रा ठरवल्या पाहिजेत. खते वरंबा ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी पट्टाफेर पद्धतीने टाकून द्यावी. जमिनीच्या उताराप्रमाणे 5 ते 6 सरीवरंब्याची 1 याप्रमाणे वाकोरी बांधून घ्यावी. वाकोऱ्याची लांबी 4 ते 5 मीटर ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाट पाडावे. हळदीची लागवड साधारणपणे मे महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या मध्यापर्यंत केली जाते. ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा जो कालावधी आहे तो मागे पुढे होऊ शकतो. हळदीची काढणी जी आहे ती जानेवारी फेब्रुवारी महिन्यात येते. काढणीनंतर मिळणारे बियाणे एप्रिल मे महिन्यामध्ये लागवडीसाठी वापरले जाते आणि हे बियाणे उत्तम मानले जाते. चांगले व डोळे फुगलेले न कुजलेले बियाणे लागवडीस वापरणे फायद्याचे असते कारण या बियाण्याची उगवण लवकर होते. ही झाली काही पायाभूत हळदी लागवडीची तयारी कशी करावी या संदर्भातली पायाभूत माहिती. आपल्याला जर हळद लागवडीच्या विषयी विस्तृत तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल तर गरजेनुसार कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसार पूर्वतयारी करून तांत्रिक मार्गदर्शनाखाली हळदीचं लागवड करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: आम्ही होऊ विश्वास.
1: टाइम चेक, टाइम चेक.
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
9: कार्यक्रमात आता ऐकूया मन्नाडे यांनी गायलेलं जाने अनजाने या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं, संगीतकार शंकर जयकिशन.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकणार आहोत सुभाष घई दिग्दर्शित कर्मा या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मोहम्मद अजीज, कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
4: बड़ा कठिन है प्रश्न ये भैया, आए बारंबार इस उम्र में पूछे बीवी क्या करते हो प्यार, मुझसे क्या करते हो प्यार. अरे पूछे मेरी बीवी, डू यू लव मी,
5: तो क्या कहा आपने?
4: अरे बरसों से तो कहता आया आई लव यू, आई लव यू हर दिन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत साहिल लुधियानवी यांचं गीत मोहम्मद रफी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात काला पत्थर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं जग्गू या चित्रपटामधलं गीत. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत कुलवंत जानी यांचं, संगीतकार सोनी कोमी.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत भरत व्यास यांचं मान अपमान या चित्रपटामधलं, मोहम्मद रफी आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुवर्णा भंडारी चाळीसगाव बोलते. ह्यावर्षी श्रावण महिना 13 तारखेपासून सुरू होतोय, म्हणजेच 12 तारखेला आदल्या दिवशी दिव्याची अमावस्या म्हणजेच दीपपूजेचा दिवस. त्या दिवशी दिवे स्वच्छ घासून पुसून लख केले जातात. पूर्वी तर कंदील चिमण्या पण होत्या. समया, निरांजन, लांबण दिवे घासून लख केले जायचे. त्यांना एका पाटावर मांडून सभोवती सुंदर रांगाची रांगोळी काढतात. मग दिव्यांची यथोपचारे पूजा करून त्यांना सुगंधी फुले वाढून नैवेद्य दाखवतात. दिव्याच्या अवस्थेची कहाणी वाचतात. मग सुरू होतो तो आपला श्रावण मास. श्रावणात एका पाठोपाठ सण सुरू होतात. प्रथम गुरुवार आल्याने बृहस्पती पूजन, नंतर शुक्रवार. या दिवशी सुवासिनी जीवतीची पूजा करून गुळ फुटाण्यांचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सुवासिनींना बोलावून त्यांना हळदी कुंकू लावून गुळ फुटाणे देतात आणि दूध देतात. मग येतो तो शनिवार. त्या दिवशी अश्वस्थ मारुती पूजन असते, म्हणजेच संपत शनिवार. रविवारी सूर्याची पूजा आणि प्रत्येक वारी त्या दिवसांच्या देवतेची कहाणी पण वाचण्याची प्रथा आहे. नंतर येतो तो म्हणजे नागपंचमीचा सण. या दिवशी बऱ्याच सुवासिनी वारवळ्याला जातात आणि तिथे नागोबाची पूजा करतात, दूध लाह्या वाहतात. कुणी पाटावरती रांगोळीनी नाकुळं काढून त्यांची फुलं आणि दुर्वा वाहून पूजा करतात, त्याचा नैवेद्य दाखवतात दूध लाह्यांचा. त्या दिवशी अजूनही बऱ्याच ठिकाणी उकडीचा नैवेद्य करतात. तसेच स्त्रिया झाडाला झोका बांधून त्यावर बसून गाणी म्हणतात. त्यात महत्त्वाचा सण म्हणजे मंगळागौर. नवीन लग्न झालेल्या मुली मंगळागौर पुजतात. रात्री फुगड्या, गाणी, उखाणे, जिम्मा, भेंड्या अशा अनेक खेळ खेळतात आणि रात्र जागवतात. नंतर येतो तो म्हणजे बहीण भावांच्या अतूट नात्यांची आठवण करून देणारा सण, म्हणजेच राखी पौर्णिमा. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात, समुद्रात नारळ अर्पण करतात, म्हणून त्या दिवसाला नारळी पौर्णिमा देखील म्हणतात. आपण रक्षाबंधन म्हणून त्या दिवशी भावाला औक्षण करून रेशमाची राखी बांधतात. या प्रेम सूत्राने मी तुला गुंफले आहे, तेव्हा माझे रक्षण करण्यास तू सदैव तत्पर राहा, हे त्यातून सूचित करायचे असते. त्यानंतर येतो तो म्हणजे गोकुळाष्टमीचा सण. हा सण देखील गावोगावी धूमधडाक्यात साजरा होतो. रात्री 12 नंतर कृष्ण जन्म साजरा करतात. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आणि दहीहंडीचा कार्यक्रम होतो. अशा प्रकारे श्रावण महिना कसा संपतो ते कळतच नाही. शेवटी येते ती पिठोरी अमावस्या, म्हणजेच पोळा, बैलांची पूजा करण्याचा दिवस. वर्षभर त्यांच्याकडून करून घेतलेल्या त्या कष्टाचे, श्रमाचे सार्थक व्हावे म्हणून त्यांना एक दिवस विश्रांती देण्याचा दिवस. त्यांना स्वच्छ धुऊन काढतात, त्यांच्या शिंगांना रंगवतात, बाशिंग बांधतात, पाठीवर झूल टाकतात, त्यांच्या गळ्यात घुंगूरमाळा बांधतात, हार घालतात, तुरे लावतात, त्यांना औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून खाऊ घालतात. अशा प्रकारे श्रावण महिना कधी संपतो ते कळतच नाही. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसरी शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. खरंच किती छान ना सुंदर हा श्रावण महिना, आणि त्या श्रावण महिन्याचा आनंद आता आपल्याला घ्यायचा आहे. नमस्कार.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात लहू के दो रंग या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे फारुख कैसर यांचं, संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी।

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात, जवानी दिवानी या चित्रपटामधलं. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता. घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध. अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब. केक कापला, फोटो झाले, हशा रंगला. दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया. धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे. अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय. नाही, मला ते जपायचंय. क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या. त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्हीही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार.

मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कांचनगंगा या चित्रपटामधलं. पी सावळाराम यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काही, प्रवासात या गोष्टी टाळाव्यात. मनुष्य हा समाजशील प्राणी असे अरिस्टॉटल या महान विचारवंतांनी म्हटलेले आहे. आम्ही रेल्वे प्रवास असो किंवा बस प्रवास, जागा मिळवे म्हणून विचारपूस करतो कुठे जायचे, इथून चर्चा सुरू होते. नंतर गाव, नाव, कौटुंबिक माहिती, नातेवाईक संबंध सर्वच गोष्टी होतात. तुम्ही न कळत तुमचा सर्व इतिहास त्या व्यक्तीला सांगतात. यात आपल्या महिला आघाडीवर असतातच ना. तुम्ही म्हणाल काय चुकीची सवय नाही, पण तुमची ही कौटुंबिक माहिती घेऊन तुमच्या आप्तांची फसवणूक होऊ शकते. तुमची माहिती देऊन आर्थिक फसवणूक सहज होते. ही लवकर लक्षात येत नाही, पण नातेवाईक सांगतात तुमचे मित्र तुमचे नाव सांगून पैसे घेऊन गेले तेव्हा कळते. आता मोबाईल आहेत, पण आपली माहिती कमीत कमी द्यावी. समोर व्यक्तीने दिलेले खाद्यपदार्थ खाऊ नये, तुम्हाला गुंगेचे औषध देऊन लुटले जाऊ शकते हे आता रेल्वे प्रशासन सांगू लागले. त्यासाठी काळजी घ्या आणि प्रवासामध्ये या गोष्टी तुम्ही टाळा, ही देखील एक चांगली सवय. धन्यवाद.
0: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमात यानंतर सगळीत आता ऐकूया एक नजर या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं लव्ह स्टोरी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. यानंतर संगीत आता ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. जीत या चित्रपटामधला आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत इंदिवर यांचं होशियार या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे सलाम मेमसाब या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, जुर्म या चित्रपटामधलं कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या आवाजात. हिंदीवर यांचं गीत, संगीतकार राजेश रोशन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती
2: उदित नारायण यांनी गायलेलं फर्ज या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीत साज उत्तम सिंग यांचा.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शैलेंद्र यांचं गीत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. ज्वाला चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पं

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
2: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
2: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
5: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अशीच एक रात्र होती या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि शंकर घाणेकर यांच्या आवाजात.
3: अग तिंदा तिंदा कशाला दावतीस मायारपणचा नखरा ग धान्या वाघाच मांजर झालं भवऱ्याचा झालाय भवरा ग ग ग ग ग माझे राणी. हुंडेवाल्या पोरी सोडून बायको ही केली देखनी ग अन तुली मोरची.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे राजेश मुजुमदार यांचं. ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे काढव या चित्रपटामधलं गीत.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते. आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. म दा देवकाते यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात. चित्रपट पदराच्या सावलीत.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगण तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 12 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियात 13 जण ठार. युक्रेनने रशियातील शहरावर सोमवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका लहान मुलासह 13 जण ठार झाले तर 48 जण जखमी झाले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी ड्रोन हल्ला झाला ते रशियातील महत्वाचे तेल शुद्धीकरण केंद्र असून येथे 2 तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि 1 पेट्रोकेमिकल प्रकल्प आहे. मात्र या हल्ल्यात नेमके कोणते ठिकाण लक्ष करण्यात आले याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही. तातारस्तानचे प्रमुख रुस्तुम यांच्या प्रसारमाध्यम विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी तेथील औद्योगिक तसेच नागरी आस्थापनांना लक्ष्य करून ड्रोन हल्ला करण्यात आला. हल्ल्याबाबत अधिक तपशील तातडीने उपलब्ध होऊ शकले नाही. अलीकडच्या काही महिन्यात युक्रेनने रशियातील तेल कंपन्यांना लक्ष्य करून लांब पल्ल्याच्या ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू ठेवली आहे. या हल्ल्यांमुळे रशियातील इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून तेल शुद्धीकरण क्षमतेलाही फटका बसल्याचे सांगितले जाते. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी या कारवायांचे समर्थन केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना वाटाघाटींच्या टेबलावर आणणे आणि 4 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध थांबवणे हा या कारवायांचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. बांगलादेश दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट. भारतीय क्रिकेट संघाच्या बांगलादेश दौऱ्यावर पुन्हा अनिश्चिततेचे सावट आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी नवी दिल्लीत ऑगस्टच्या सुरुवातीस घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर दोन देशातील तणाव वाढला आहे. या परिस्थितीत भारताचा या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या बांगलादेशच्या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. भारतीय क्रिकेट संघ गतवर्षी बांगलादेश दौऱ्यावर जाणार होता, मात्र तेथील अशांत परिस्थितीमुळे हा दौरा लांबणीवर पडला होता. दोन्ही देशातील क्रिकेट बोर्डात झालेल्या चर्चेनुसार 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान वनडे मालिका तर 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान कसोटी मालिका अपेक्षित आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ 28 ऑगस्टला ढाक्यात दाखल होणे अपेक्षित आहे. सध्याच्या परिस्थितीत हा दौरा लांबणीवर पडण्याची जास्त चिन्हे दिसत आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. बहिणीची माया पोहोचणार परदेशी. रक्षाबंधन निमित्त टपाल खात्याची विशेष भेट. लाडक्या भावाच्या मनगटावर बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणारी राखी परगावासोबतच भाऊ असलेल्या ठिकाणी दूरदेशीही पोहोचावी यासाठी डाक विभागाने आकर्षक योजना लागू केल्या आहेत. विदेशात असणाऱ्या भावांसाठी बहिणीची माया राखी रूपाने पोहोचवण्यासाठी टपाल विभाग पुन्हा या नात्यातील दुवा बनला आहे. इंटरनॅशनल पोस्टल प्रॉडक्ट अँड टॅरिफ आणि विशेष आंतरराष्ट्रीय सेवेमुळे परदेशात वसलेल्या भावांपर्यंत रक्षाबंधनाचा आनंद वेळेत पोहोचणार आहे. पावसाळ्यात राखी भिजू नये यासाठी टपाल विभागाने 10 ते 12 रुपयापर्यंत वॉटरप्रूफ लिफाफा तयार केला आहे. याशिवाय भेटवस्तू किंवा मिठाईसाठी 250 ग्रॅम 35 रुपये, 500 ग्रॅमसाठी 40 रुपये तर 1 किलोसाठी 50 रुपये यानुसार राखी बॉक्स उपलब्ध केले आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. त्यानुसार युवान ही युवकांना समाज आणि देशासाठी प्रत्यक्ष काहीतरी करण्याची संधी देणारी मोहीम घेऊन आलं आहे. आपल्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात आपल्या पद्धतीने आणि आपल्या वेळेनुसार एकट्याने किंवा मित्रांसोबत सकारात्मक बदलाचा भाग होण्याकरता दिनांक 1 ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान याचे आयोजन करण्यात आले आहे. आजचा युवा हा केवळ देशाचे भविष्य नाही तर वर्तमानातील परिवर्तनाचा वाहक आहे. युवकांची ऊर्जा, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांना योग्य दिशा देण्यासाठी युवान हा कृतीप्रधान उपक्रम राबवण्यात येत आहे. तरी युवान या मोहिमेमध्ये आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास कार्डत, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात या मालक या चित्रपटामधलं मन्नाडे यांनी गायलेलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.
2: माझ्या मनाची

जाता जीवा तलाऊन धिरणी जाता जीवा तलाऊन धिरणी कसा विसरे न सांग तुला कोरी हो कसा विसरे न

फिरे बुंदत तुझा गो भवती, फिरे बुंदत तुझा गो भवती, कथा विसरे न सांग तुला तोरी, ओ कथा विसरे न सांग तुला तोरी, तोरी गो कथा विसरे न सांग तुला तोरी।

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रूप पाहता लोचने या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना शांता शेळके यांची, संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, मीना खडीकर आणि रामचंद्र चितळकर यांच्या आवाजात. हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत वाणी जयराम यांच्या आवाजात चंद्रकांत पोत यांचं गीत. यशोदा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

0: का? तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पाटलाची सून या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं कवी संजीव यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता. घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध. अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब. केक कापला, फोटो झाले, हशा रंगला. दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया. धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे. अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय. नाही, मला ते जपायचंय. क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या. त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या. भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं. त्यांनी एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी. आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गायक सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं रवींद्र भट यांचं गीत. हे गीत ऐकूयात ते माझे घर या चित्रपटामधलं गीत.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं मीना खडेकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मराठा ते तू का मिळवावा या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं. ऐकूया लता मंगेशकर, उषा मंगेशकर, पंडित रघुनाथ मंगेशकर, हेमंत कुमार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जयवंत वालावलकर यांचं गीत. हे गीत आहे खंडोबाची आण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
4: माझा

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शांता शेळके यांचं गीत महानंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मंगळसूत्र या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत राम कदम यांनी दिलं आहे. तर हे गीत ऐकणार आहोत कलावंतीन या चित्रपटामधलं.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सर्जा या चित्रपटामधलं ना धो महानोर यांचं गीत. गीताला संगीत साज आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.
1: अरे थांब, चल हट.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेध सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: परसातील घरगुती कुक्कुटपालनासाठी अत्यंत उपयुक्त गिराज कोंबडी पालन। शेतकरी बंधूंनो, स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोंबडी पालन हा एक उत्कृष्ट असा रोजगार आहे। ग्रामीण भागातील शेतकरी पूर्वीपासूनच कोंबड्या पालन करीत आहेत। या व्यवसायापासून सतत वर्षभर उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून पुढे येत आहे। हा व्यवसाय व्यापारी दृष्टीने चालण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र करडा यांनी मागील 4 ते 5 वर्षापासून अधिक मांस उत्पादनासाठी सशक्त गिराज कोंबडीचे पिल्ले ग्रामीण युवकांना माफक दरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहेत। शास्त्रशुद्ध पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी करडापरी क्षेत्रावर गिराज कोंबडी पालनाचे प्रात्यक्षिक तसेच ग्रामीण युवक शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। गिराज कोंबडीचे वैशिष्ट्य, गिराज कोंबडी गावठी कोंबड्याप्रमाणेच विविध रंगामध्ये आढळते। गिराज कोंबड्याला कुठल्याही वातावरणात सहजासहजी एकरूप होतात। या कोंबड्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते। या कोंबड्यापासून अधिक मांस तसेच भरपूर अंडे मिळतात। या कोंबडीचे मांस चविष्ट असते। या कोंबड्याच्या अंड्यातून सशक्त पिल्ले जन्माला येतात। या कोंबडीपासून जवळपास 74% मांस मिळते। या कोंबडीच्या वयात येण्याचा कालावधी 166 दिवसाचा आहे। गिराज कोंबडीचे व्यवस्थापन, कोंबडी पालन व्यवसाय योग्य पद्धतीने केल्यास बराच फायदा होऊ शकतो। यामध्ये कोंबड्यांच्या खाद्यावर व्यवस्थापनावर जास्त लक्ष केंद्रित केल्यास या व्यवसायापासून बराच आर्थिक फायदा होऊ शकतो। सुरुवातीपासून ते बाजारपेठ देण्यापर्यंत गिराज कोंबड्याची व्यवस्था चांगली घेतली तर या पक्षापासून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो। गिराजाची जी 1 दिवसाची पिल्ले वाहतूक करून आपल्याकडे आल्यानंतर प्रवासामुळे पिल्लांना एक प्रकारचा ताण येतो, तो कमी करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉल पावडरचे द्रावण 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यात याप्रमाणे द्यावे, म्हणजे आलेला ताण कमी होतो। त्यानंतर दुसऱ्या व चौथ्या दिवसापर्यंत पाण्यातून 1 प्रतिजैविक अँटीबायोटिक किंवा अँटीबायोटिक द्यावी लागते। त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, यामुळे रोगापासून संरक्षण मिळते। 5व्या व 6व्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेक्स द्यावे। 7व्या दिवशी लासोटा लस द्यावी। लसीचा ताण येत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्स द्यावे। 15व्या दिवशी गंभोर लस द्यावी। गिराज कोंबडीचे लसीकरण याप्रमाणे उपाय केल्यास, पहिला दिवस इलेक्ट्रॉल पावडर 1 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यात, 2 ते 4 दिवस अँटीबायोटिक 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात, 5व व 6वा दिवस बी कॉम्प्लेक्स 20 मिली 100 पक्ष्यांना याप्रमाणे, 7व्या दिवशी लासोटा 1 थेंब डोळ्यात किंवा नाकात, 15व्या दिवशी गंबोरो 1 थेंब डोळ्यात किंवा नाकात, 25 ते 30 दिवसाच्या यामध्ये लिव्हर टॉनिक देण्यात यावे। खाद्य, गिराज कोंबड्यांच्या खाद्याबाबत सांगायचं झाल्यास सुरुवातीला 2 दिवस भरडलेला मका द्यावा आणि नंतरचे 4 आठवडे त्यांना स्टार्टर फीड द्यावे आणि त्यानंतरचे 4 आठवडे त्यांना फिनिशर फीड द्यावे। यामुळे कोंबडीचे 8 आठवड्यांनासुद्धा खाद्य देत राहिल्यास त्याप्रमाणे वाढ होते, म्हणजे जेवढे जास्त दिवस कोंबड्या ठेवल्या व त्यांना खाद्यपुरत राहिले त्यापासून अधिक मांस मिळेल व आर्थिक नुकसान होणार नाही। या कोंबड्यांसाठी तापमान याप्रमाणे दिल्यास आपल्याला मर्तुकीचे प्रमाण व त्याचा वाढीवर चांगला परिणाम होऊ शकतो। पहिल्या आठवड्यामध्ये 95 डिग्री फॅरनहाईट, दुसऱ्या आठवड्यामध्ये 90 डिग्री फॅरनहाईट, तिसऱ्या आठवड्यामध्ये 85 डिग्री फॅरनहाईट, चौथ्या आठवड्यामध्ये 80 डिग्री फॅरनहाईट, 5व्या आठवड्यामध्ये 75 डिग्री फॅरनहाईट, 6व्या आठवड्यामध्ये 65 डिग्री फॅरनहाईट आणि 7व्या आठवड्यामध्ये 60 डिग्री फॅरनहाईटपर्यंत असायला पाहिजे। कोंबडीचे घर बांधताना पक्ष्यांना 1 दिवसाच्या पिल्ल्यापासून तर 2 महिने म्हणजे बाजारपेठे नेण्यापर्यंत 1 चौरस फूट जागा लागते। यामध्ये 100 पक्ष्यांना 10 बाय 11 चौरस फूटची खोली बांधावी लागेल। कोंबडीचे पूर्व पश्चिम घर बांधावे। जागा उंचवट्यावर असावी। पाण्याची निचरा होणारी जमीन निवडावी। कोंबडीच्या घरात सतत खेळती हवा असावी। कोंबडीचे घर मुख्य रस्त्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असावे, यामुळे कोंबड्यांना ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं दत्ता केशव यांचं गीत। हे गीत आहे ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात ऐकणार आहोत संत मुक्ताबाई यांची गीतरचना, संगीतकार सी रामचंद्र यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रंगपंचमी या चित्रपटामधलं गीत. ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे वैभव. या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची शब्दरचना असलेलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत साधी माणसं या चित्रपटामधलं कान्हो पात्रा यांचं गीत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटीत परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाठलाग या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: काही दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंप समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत ऐकूयात संत वाहते कृष्णाबाई या चित्रपटामधलं गीत.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीतकार सुधीर फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात उमस पडेल तर या चित्रपटामधलं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPO सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे एकटी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या
1: कार्यक्रमात. आता ऐकणार आहोत प्रकाश घोडके यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
6: ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत कर्ज या चित्रपटामधलं.
7: किसी ने जान दी,

0: ब्रह्मश्री पितामह सुभाष पत्रीजी संस्थापित पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंट द्वारा आयोजित ध्यान उत्सव ध्यान साधनेच्या माध्यमातून उत्तम आरोग्य आत्मिक विकास आणि आनंदमय जीवनाचा अनुभव घेण्याची कला शिकण्यासाठी ध्यान उत्सव आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत ठिकाण IMA हॉल सुमंगल स्टोअर जवळ शालिमार नाशिक. संपर्क 8421559346.
1: कार्यक्रमात आता ऐकूया शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. मिट्टी और सोना या चित्रपटामधला संगीतकार बप्पी लहरी.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. ऐकूया BVO BV या चित्रपटामधलं विठ्ठलभाई पटेल यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं भाई भाई या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना हसरत जयपुरी यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. पोटावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. लावणी, भक्तिगीत, भावगीत, बालगीत अशी अनेक गीतं लिहिणाऱ्या सिद्धहस्त कवी आणि कवयित्रींनी प्रसंगानुरूप देशभक्तीपर गीतंही लिहिली आहेत. आणि त्या काळात रेडिओवर जिंकू किंवा मरू, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, स्वर्गाहूनही प्रिया आम्हाला अमुचा सुंदर भारत देश, उठा राष्ट्रवीर हो, अशी काही गाणी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी हमखास ऐकायला मिळत. मित्र, 15 ऑगस्टला येणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपण पाहूया कविवर्य जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं एक देशभक्तीपर गीत, ज्याचे शब्द आहेत, देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा, देश हा देव असे माझा. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, लोकमान्य टिळक, दादाभाई नवरोजींपासून ते अगदी बाबू गेनूपर्यंत अनेकांनी या देशासाठी आपलं तन मन धन वेचलं आहे. आणि त्यांच्या त्यागातून, बलिदानामधून या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचं रक्षण करण्यासाठी थंडी वाऱ्याची पर्वा न करता आज या देशाचे जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून सज्ज आहेत. असा हा माझा देश माझ्यासाठी देवासमान आहे. स्वातंत्र्य देवीच्या तेजाची पूजा बांधण्यासाठी तसेच तिच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे. आणि ही संधी जर मला मिळाली तर माझ्या आयुष्याचं सोनं होईल. स्वातंत्र्यदेवीच्या सेवेची संधी मिळावी अशी माझी तर दुर्दम्य इच्छा आहे. आणि इच्छाशक्ती जर दुर्दम्य असेल तर आज ना उद्या ती नक्कीच फलद्रूप होईल, यात मला तरी शंका नाही. चंदन व्हावा देहच केवळ, चंदन व्हावा देहच केवळ, भावफुलांची भरुनी ओंजळ, प्राणज्योतीने ओवाळीन मी देवांचा राजा, देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. माझ्या या देवाची पूजा करतेवेळी पूजेची कोणतीच पूर्वतयारी मला करावी लागणार नाही. याचं कारण मला असं वाटतं, या देवाच्या भाळी टिळा रेखण्यासाठी चंदनाचे हात पायही चंदन अशा तऱ्हेने माझ्या संपूर्ण देहाचंच चंदन व्हावं. मला त्याच्याकडून कोणत्याही प्रकारच्या अहिक सुखाची प्राप्ती करून घ्यायची नाही. आणि म्हणूनच हा नश्वर देहच जर चंदन झाला तर त्याची सेवा करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अशी आगळीवेगळी पूजा झाल्यावर भावफुलांची गच्च भरलेली ओंजळ माझ्या या देवाला मी वाहीन, ज्यामुळे समर्पण भावनेने मी माझ्या देवाशी तद्रूप होईन. आणि मनाच्या अशा अवस्थेत असतानाच देशाच्या स्वातंत्र्य देवतेला मी माझ्या प्राणज्योतीने ओवाळीन. अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे या शब्दात मी ध्वजविजयाचा उंच दरारे अशी मनोकामना व्यक्त करून ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करत राहीन. धन्य अशा या समर्पणाने, धन्य अशा या समर्पणाने या जन्माचे होईल सोने, मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा, देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. देश नावाच्या देवाची समर्पण भावनेने मी पूजा केल्याने माझं जीवन धन्य होईल यात शंकाच नाही. कारण देशासाठी जगणे आणि देशासाठी मरणे हा विचार फक्त आणि फक्त देशालाच परमेश्वर मानून त्याची पूजा करण्यात धन्यता मानणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य स्त्रीच्या मनात घोळत राहते. याचाच अर्थ मला असं वाटतं की आमच्या पूर्वजांपैकी कोणातरी मर्द मराठ्याने शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या हक्कासाठी आणि स्वातंत्र्यासाठी नक्कीच
महाराजांच्या सैन्यात राहून आपले प्राण न्योछावर केले असणार आणि तेच रक्त माझ्याही धमन्यांमध्ये वाहत असल्याने देश

रक्षणासाठी काहीतरी मर्दानगे गाजवावी असं मला मनापासून वाटतंय. अशी ही मर्दाने तनुजा माझ्या देवाची सेवा करून त्याची पूजा बांधायला एका पायावर तयार आहे, कारण यामुळे माझ्याही जन्माचं सोनं होणार आहे. धन्यत संताजी धनाजी या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं गायिका आशा भोसले यांच्या आवाजात ऐकताना गाणं संपल्यावर देश हा देव असे माझा ही होळ आपणही गुणगुणायला लागतो. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे एक चादर मैली सी या चित्रपटामधली आणि या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत राजेंद्र कृष्ण यांचं, किशोर कुमार यांनी गायलेलं बॉम्बे टू गोवा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत हे गीत आहे चोर मचाए शोर या चित्रपटामधलं.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता. घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध, अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब. केक कापला, फोटो झाले, हशा रंगला. दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया. धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे. अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय. नाही, मला ते जपायचंय. क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या. त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या. भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सगळ्यांचं आपल्या आनंदघन लता या कार्यक्रमाच्या 19व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, या आजच्या 19व्या आणि पुढच्या आठवड्यात होणाऱ्या 20व्या भागामध्ये आपण सिने संगीतामधलं एक अनोखं पर्व म्हणजे शंकर जयकिशन आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल पाहणार आहोत आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणीही ऐकणार आहोत, त्यांचा आनंद घेणार आहोत। मंडळी, शंकर जयकिशन आणि लता मंगेशकर यांना एकत्र आणून सिने संगीताच्या क्षेत्रामध्ये एक अनोखं आणि रम्य दालन उघडण्याचं श्रेय निःसंशय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांना द्यावं लागेल। राज कपूर यांनी आपल्या आग या चित्रपटाची नुकतीच निर्मिती केली होती आणि त्यानंतर ते बरसात या नवीन चित्रपटाच्या निर्मितीत गुंतले होते। याच प्रसंगी एका कार्यक्रमामध्ये त्यांनी लता दीदींचा आवाज ऐकला आणि त्यांना जणू आपल्या हाती एक अनमोल हिरा आल्याचा भास झाला। या नवीन आवाजानं त्यांना अक्षरशः झपाटून टाकलं। आपल्याला कल्पना असेल की अभिनेते, दिग्दर्शक राज कपूर हे अत्यंत प्रतिभावान असे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते होते आणि आपल्या चित्रपटांसाठी ते नेहमी नवनवीन चेहऱ्यांच्या शोधात असत। त्याच पद्धतीने त्यांनी ज्या वेळेला लता दीदींचा आवाज ऐकला त्याच वेळेला आपल्या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांनी हुस्नलाल भगतराम या संगीतकारांच्या हाताखाली काम करणारी तरुण संगीतकारांची एक जोडी निवडली। यातून राज कपूर यांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते। मंडळी, या तरुण संगीतकारांच्या जोडीचं नाव होतं शंकर आणि जयकिशन। हे दोघंही संगीतातले दर्दी आणि पक्के मित्र। मंडळी, या दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की त्यांच्यापैकी कोणीही एखाद्या गीताची चाल बांधली तरी कोणीही एकटा त्याचं श्रेय आपल्या नावावर घ्यायला कधीही तयार नसे। किती त्यांच्या मैत्रीतला हा मोठेपणा। मंडळी, राज कपूर यांनी लता दीदी आणि शंकर जयकिशन यांना एकत्र आणलं आणि या त्रयीनं पुढे चित्रपट संगीतामध्ये इतिहास निर्माण केला। अनेक नवनवीन आणि सुंदर अशी गाणी चित्रपट रसिकांना बहाल केली। मंडळी, शंकर जयकिशन यांना तर पुढे पुढे आपल्या चित्रपटांसाठी गायिकेचं फक्त एक आणि एकच नाव आठवायचं आणि ते नाव होतं सात अक्षरी। आणि सप्तसुरांची स्वामिनी असलेल्या लता मंगेशकर यांचं, शंकर जयकिशन हे ज्या आद्य संगीतकारांच्या हाताखाली काम करत होते त्या हुस्नलाल भगतराम या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेलं लता दीदी यांचं एक गीत आपण ऐकूया, चुप चुप खडे हो जरूर कोई बात है। हे गीत कमर जलालाबादी यांनी लिहिलेलं आहे आणि बडी बहन या चित्रपटामधलं हे गीत आपण ऐकूया।

मंडळी, शंकर आणि जयकिशन ही संगीतकारांची अत्यंत प्रतिभावान अशी जोडी. या जोडीनं अनेक जुन्या प्रथा मोडीत काढल्या आणि चित्रपटातील संगीत क्षेत्रामध्ये अक्षरशः क्रांती घडवून आणली. लता दिदींनी यापूर्वी अनिल विश्वास, खेमचंद प्रकाश, नौशाद, सी रामचंद्र यांच्यासारख्या संगीतकारांकडे अनेक गाणी गायलेली होती, पण या संगीतकारांची आपापसामध्ये स्पर्धा होती आणि या स्पर्धेमुळे झालं काय की त्यांची सगळ्यांची गाणी जरी उत्तम असली तरी गाण्यांमुळे झालं काय की त्यांची सगळ्यांची गाणी जरी उत्तम असली तरी गाण्यांच्या चाली अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत चालल्या होत्या. शंकर जयकिशन यांचं कौशल्य हे की त्यांनी आपल्या चित्रपटांसाठी अत्यंत सोप्या अशा चाली बांधल्या की ज्या चाली कोणीही गुणगुणू शकत होतं, ज्या चालींवरती सहज ठेका धरला जाऊ शकत होता. दागिन्यांचं ओझं परिधान केलेली एखादी नवयुवती असावी, पण तिचं मूळ सौंदर्य दागिन्यांमुळे झाकलं जावं तसंच काहीसं सिनेसंगीताचं झालं होतं. मंडळी, शंकर जयकिशन या जोडीनं काय केलं तर त्या नवयुवतीच्या अंगावर असलेलं हे दागिन्यांचं ओझं बाजूला केलं आणि तिचं नैसर्गिक सौंदर्य रसिकांसमोर आणलं. म्हणजेच लता दिदींच्या आवाजाचं नैसर्गिक सौंदर्य मूळ स्वरूपामध्ये या जोडीनं लोकांच्या समोर आणलं. मंडळी, याच संगीतकार शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं एक सुंदर गीत आपण ऐकूया, तुमको हमारी उमर लग जाए. हसरत जयपुरी यांचं हे गीत आहे आई मिलन की बेला या चित्रपटामधलं.

मंडळी, आत्ताच सांगितल्याप्रमाणे दीदींच्या नैसर्गिक आणि सुरेल आवाजाचं, स्वर्गीय आवाजाचं मूळ रूप शंकर जयकिशन या जोडीनं रसिकांसमोर आणलं आणि चित्रपट रसिकांना दीदींच्या आवाजाचं हे सुरेल रूप अत्यंत भावलं आणि अनेक उत्तमोत्तम गाणी मग या त्रयीनं रसिकांना दिली. एखाद्या मोराचा रंगीबेरंगी पिसारा पूर्णपणे उलगडला जावा आणि पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटावं, तसं अनेक रंगांची मोरपंखी गाणी या शंकर जयकिशन यांच्या जोडीनं लता दीदींच्या सहकार्यानं रसिकांना दिली. मंडळी, शंकर जयकिशन या जोडीनं आणखी एक काम केलं. त्यांनी आपल्या गाण्यांमध्ये दीदींचा हाय पिच आवाज वापरला. यापूर्वीच्या संगीतकारांना तसा तो वापरता आला नाही. हे खरं म्हणजे शंकर जयकिशन यांचं कौशल्य आणि प्रतिभेचंही निदर्शक आहे. शंकर जयकिशन यांनी काय केलं, तर त्यांनी दीदींची जी काही गाणी संगीतबद्ध केली, म्हणजे बरीचशी गाणी, त्या गाण्यांमध्ये दीदींच्या हळूहार स्वरांनी गाण्याला सुरुवात होते आणि हळूहळू तो आवाज गाण्याच्या आवश्यकतेनुसार टिपेला पोहोचतो. घर आया मेरा परदेसी, झनन झनन झनन घुंगरवा बाजे, रसिक बलमा यासारखी गाणी आठवली तरी आपल्याला हे लक्षात येईल. आणि या सगळ्या गाण्यांमध्ये दीदींच्या आवाजानं अत्यंत हळूवार अशी सुरुवात करून गाण्याच्या आवश्यकतेनुसार तो टिपेला पोहोचलेला आहे ही किमया केलेली आपल्याला दिसून येते. एक गीत आपण दीदींच्या आवाजातलं ऐकूया, तुम्हें याद करते करते जाएगी रैन सारी. गीत शैलेंद्र यांचं आहे आणि आम्रपाली या चित्रपटामधलं हे गीत.

मंडळी, शंकर जयकिशन यांनी दीदींचा आवाज वापरला, परंतु त्यापूर्वी जे चित्रपट निर्माण झालेत त्यामध्ये साधारणपणे अशी प्रथा होती की चित्रपटात जर दोन नायिका किंवा दोन अभिनेत्री असतील तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला उठाव येण्यासाठी त्यांच्यासाठी म्हणजे त्या दोन अभिनेत्रींसाठी दोन वेगवेगळ्या गायिकांचा आवाज हा वापरला जायचा. पण जेव्हा राज कपूर यांच्या बरसात या चित्रपटाची निर्मिती झाली तेव्हा या शंकर जयकिशन या संगीतकारांच्या जोडीनं हा नियम मुळीतच काढला. बरसात या चित्रपटामध्ये नरगिस आणि निम्मी या दोन नायिका आणि आणखीन एक स्त्री पात्र होतं, पण या तिन्हीही अभिनेत्रींसाठी या शंकर जयकिशन यांच्या जोडीनं फक्त आणि फक्त लता दीदींच्याच आवाजाला पसंती दिली. आणि असंही होऊ शकतं याचा साक्षात्कार इतर संगीतकार आणि चित्रपट रसिकांना या निमित्तानं झाला. मंडळी, बरसात या चित्रपटानं नावाप्रमाणेच रसिकांवर गाण्यांची बरसात केली. एक से एक गाणी, हवा में उडता जाए, मोरलाल दुपट्टा मलमल का, बरसात में हमसे मिले तुम, जिया बेकरार है, अब मेरा कौन सहारा, मुझे किसी से प्यार हो गया, छोड़ गए बालम, पतली कमर है, किती गाणी म्हणून सांगावीत. ही सगळी गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलीत. आणि त्यानंतर मग लता मंगेशकर आणि शंकर जयकिशन ही त्रयी चित्रपट रसिकांवर जणू गाण्यांची बरसातच करत राहिली. याच बरसात या चित्रपटामधलं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं एक गीत आपण ऐकूया, मुझे किसी से प्यार हो गया.

मंडळी, संगीतकार शंकर जयकिशन हे अत्यंत प्रयोगशील आणि प्रतिभावंत असे संगीतकार. त्यांनी चित्रपट संगीतामध्ये अनेक नवनवीन यशस्वी प्रयोग केले आणि विशेष म्हणजे हे सगळे प्रकार अतिशय लोकप्रिय झाले. बरसात चित्रपटात छोड गए बालम हे मुकेश आणि लता दिदींनी गायलेलं गीत, या गीताचं वैशिष्ट्य आपल्याला सांगतो की या गीतामध्ये एका गायकाचा आवाज दुसऱ्या गायकाच्या आवाजावर ओव्हरलॅप करण्याचा नवीन प्रयोग या संगीतकारांनी केला. या गाण्यामध्ये अनेक ठिकाणी मुकेश यांच्या आवाजावर दिदींचा आवाज ओव्हरलॅप होतो आणि दिदींच्या आवाजावर मुकेश यांचा आवाज ओव्हरलॅप होतो. मंडळी, या गाण्यामध्ये एवढं माधुर्य आहे की आजही ते ताजं वाटतं. आपण त्या गाण्याचा आस्वाद घेऊया, छोड गए बालम ऐकूया.

मंडळी, याच बरसात या चित्रपटातील पतली कमर है या गाण्यात द्रुत चालीचा द्रुतगतीचा वापर करून शंकर जयकिशन यांनी चित्रपट रसिकांना एक अनोखी मेजवानी दिली. आणि त्यांनी सुरुवात केल्यापासून मग पुढे अनेक जे हिंदी चित्रपट आले त्यामध्ये या नाविन्यपूर्ण गोष्टींचा वापर अनेक संगीतकारांनी केला. शंकर जयकिशन यांच्या लोकप्रियतेमध्ये दीदींच्या आवाजाचं जेवढं योगदान आहे तेवढंच दीदींनाही लोकप्रियता मिळवून देण्यामध्ये या जोडीचं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणून लता दीदी आणि शंकर आणि जयकिशन ही त्रयी एकमेकांसाठी अतिशय पूरक ठरलेली आपल्याला आढळून येईल. तर मंडळी, आज इथं थांबूया. या कार्यक्रमाचा शेवट आपण आवाज दे के हमें तुम बुलाओ या लता दीदींच्या गाण्यानं करूया. प्रोफेसर या चित्रपटामधलं हे गाणं आहे हसरत जयपुरी यांचं. तर आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीतकार इंदिवर आणि मनोज कुमार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. कलाकार या चित्रपटामधलं संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतकार बप्पी लहरी यांच्या आवाजात अंजान यांचं गीत हलाल के कमाई या चित्रपटामधलं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: मंगल पांडे या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: मला नेहमीच वाटत आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात खून खून या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत. या गीताला संगीत आहे विजय सिंग यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: पलखे या चित्रपटामधलं आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात एम जी हसमत यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत आहे तिलक राज यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: तेरी आँखों से ही खुलते हैं सवेरों के उफक, तेरी आँखों से ही बंद होती है ये सीप की रात. पलकें खुलती हैं तो यूं गूंज के उठती है नजर, जैसे मंदिर से चले जरस की नमनाक सदा. और झुकती हैं तो बस जैसे अजान खत्म हुई हो.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाइन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9

0: विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
6: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
7: हर घर सूर्य घर।
8: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
9: अग, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
8: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
9: अग, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
8: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
9: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
8: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
8: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मन्नाडे आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं, संगीत दिलं आहे रवी यांनी आणि चित्रपट गंगा तेरा पाणी अमृत

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे भक्तिगीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. इंदिवर यांची शब्दरचना, संगीतकार बप्पी लहेरी.

0: हे गीत आपण ऐकलं हिम्मत और मेहनत या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत होतं बप्पी लहिरी यांचं.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.
0: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत हम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. ऐकूया अमित कुमार आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात मोहम्मद अजीज यांच्या आवाजात, गंगा तेरे देश में या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता. घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध, अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब. केक कापला, फोटो झाले, हशा रंगला. दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया. धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा, नाही, ते बाबांचं घर आहे. अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय. नाही, मला ते जपायचंय. क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या. त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
7: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
8: बजेटचं काय?
7: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
9: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: एक दो तीन हो जाती है, एक दो तीन हो जाती है।
1: सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता। सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर।

आपली फरमाइश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेत.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: जाने वाले जरा होशियार, यहाँ के हम है राजकुमार।
1: नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी। विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आले MBA आणि BBA कोर्सेस। इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर। ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA। अधिक माहितीसाठी संपर्क SPPO सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
7: PM फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
8: मी काका सुमारती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
9: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
10: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
11: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

आरोग्यासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळ

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
0: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती। 7:10 प्रसारित होईल मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गाणी मनामनातली, सादरकर्ते श्याम कुलकर्णी। रात्री 9 बाळू ऑन एअर ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते राजेश आहेर। सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। सकाळी 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: महाराज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 134। जय जय रघुवीर समर्थ, नसे गर्व आंगी सदा वीत रागी।

राम। श्रोते हो, आध्यात्मिक वाटचालीत असो किंवा लौकिक, पण संगतीचा मोठा प्रभाव जीवनात पडत असतो बरं का। पारमार्थिक साधनेत तर सत्संगती म्हणजे सद्गुरूचे अनन्य साधारण महत्त्व असते। समर्थ म्हणतात, या साधनेत सद्गुरू कृपेची किल्ली असल्याशिवाय द्वैत कपाटे उघडली जाणारच नाहीत। समर्थ म्हणतात, सद्गुरु कृपातेची किल्ली जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरा श्रीराम। श्रोते हो, आपण जेव्हा बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू ठेवतो तेव्हा एक किल्ली आपल्याकडे असते आणि दुसरी मात्र बँकेकडे असते। दोन्ही किल्ल्या लावल्याशिवाय दार उघडणार नाही आणि मौल्यवान वस्तूही आपल्याला मिळणार नाही। त्याचप्रमाणे सद्गुरू कृपेची किल्ली लावल्याशिवाय द्वैत कपाटे म्हणजे द्वैत भावना जाऊन आपल्या हाती आपल्या अंतरंगातील आत्मस्वरूपाचा ठेवा येणार नाही। श्रोते हो, आजच्या आपल्या श्लोकात समर्थ संत लक्षण सांगत आहेत बरं का। संतांना त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा सामर्थ्याचा कधीही गर्व नसतो। श्रोते हो, शरीर बुद्धी मन परिस्थिती यांच्या पातळीवर आपल्याकडे काहीही विशेष असले की आपल्याला मात्र लगेच गर्व होतो, पण संत मात्र स्वतःला विशेष समजतच नाहीत। ते परमेश्वर तत्वाशी इतके लीन झालेले असतात की ते स्वतःला वेगळे समजतच नाहीत। माझ्याकडे जे आहे ते माझे नसून परमेश्वराचेच आहे ही भावना त्यांच्या ठाई असते। त्यामुळेच गर्वाचा लवलेशही त्यांच्या ठाई नसतो। समर्थ म्हणूनच संतांना वीतरागी म्हणतात। वीतरागी याचा अर्थ ज्यांना दृश्य जगताविषयी

0: कोणताही हव्यास नाही, कशाचीही आसक्ती नाही असे लोक। वैराग्य भावनेची ही परिसीमा असते। स्वतःहो क्षमा, दया, शांती असे गुण असणारे संत हे ज्ञानी आणि बलवानही असतात। त्यांच्यापुढे आपण सामान्य माणसं ज्ञानाने खूपच छोटे असतो आणि त्यामुळे त्यांच्या ठाई आपल्याप्रती क्षमा, शांती अशी भावना असते। संतांना लोभही नसतो आणि क्षोभही नसतो। अनुसंधानाच्या साधनेच्या तप्त अग्नीत त्यांचे चरित्र झळाळून निघालेले असते, त्यामुळे त्यांच्या चित्तात कुठलाही लोभ नसतो। त्यांचे मन हे एका परमेश्वरापाशी एकवटले असल्याने त्यांना सामान्य गोष्टींचा लोभ होतच नाही। पराशांतीचा अनुभव त्यांना आलेला असल्याने त्यांच्या ठाई क्षोभ किंवा क्रोध याला जागाच नसते, त्यामुळे ते दैन्यवाणे होतच नाहीत। श्रोतेहो, ज्यांना भीती, चिंता, काळजी असते ते लोक मात्र दैन्यवाणे असतात। एक माझा हरी ही भावना संतांच्या मनात असल्याने परमेश्वरच सर्व काही करतो आणि करणारही आहे, माझे काहीच नाही हा विश्वास, ही श्रद्धा त्यांच्याजवळ असते आणि त्यामुळे संत कधीच दैन्यवाणे होत नाही। अशा सर्व लक्षणांनी युक्त असलेल्या संतांना समर्थ योगी राणा असा सुंदर शब्द वापरतात। श्रोते हो, म्हणूनच ज्यांचे आचार, विचार आणि उच्चार शुद्ध आहेत, मन भगवत प्रेमाने पूर्णपणे भरून आहे, कोणत्याही अवस्थेत ते भगवंतापासून निराळे नाहीत, अखंड अनुसंधान करीत असतात, अशा संतांना काया वाचा मने शरण जावे, अनन्य भावाने त्यांच्या सहवासातच राहावे। जय जय रघुवीर समर्थ।
1: याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळ.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काही दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि

0: कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
0: सर्व श्रोत्यांचं या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत। श्रोतेहो, 31 मे 2026 रोजी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं। त्या अनुषंगानं आपण आजच्या कार्यक्रमात काही त्यांच्या स्वरातील गाणी आपण ऐकूयात। श्रोतेहो, सुमन कल्याणपूर यांचा स्वर म्हणजे शब्दांना जिवंतपणा देणारा असा हा सुरेल स्वर। भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेली स्वरमय गाणी अवीट गोडीची गाणी आपण आजच्या कार्यक्रमात ऐकूयात। कार्यक्रमाची सुरुवात करूयात संत तुकाराम महाराज यांच्या अभंगानं। संगीतकार आहेत कमलाकर भागवत आणि स्वर सुमन कल्याणपूर यांचा।

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. भक्ती तरंग या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक लोकप्रिय अवीट गोडीचं गीत आणि अवीट अशा गोडीच्या स्वरामध्ये म्हणजे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये गीताचे बोल आहेत केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिगीतांचा कार्यक्रम. आपणासोबत मी श्याम कुलकर्णी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीतकार आहेत कमलाकर भागवत आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातून गाण्यातले भाव अगदी स्पष्टपणे समजून येतात, उमजून येतात आणि मग ते सूर आपल्या मनाला भावतात, हो ना? कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांचा आणखीन एक अभंग. संगीतकार कमलाकर भागवत आणि स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीतकार आहेत दशरथ पुजारी आणि स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील मधुकर जोशी यांची आणखीन एक गीतरचना. संगीतकार आहेत दशरथ पुजारी. आकाश पांघरुणी जग शांत झोपले हे घेऊन एक तारी गातो कबीर दोहे.

श्रोते हो, कार्यक्रमाची सांगता करूयात या गीतानं. गीत रचना आहे अशोक जी परंजपे यांची आणि संगीतकार आहेत कमलाकर भागवत आणि स्वर सुमन कल्याणपूर यांचा. समाधी घेऊन जाई ज्ञानदेव, सोहळा तो अपूर्व जाहला गे माये.

श्रुते हो या गीता बरोबरच हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आज या कार्यक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील अवीट गोडीची गाणी आपण ऐकत होतात. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला श्याम कुलकर्णी यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. मान गए उस्ताद या चित्रपटावर.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुवर्णा भंडारी चाळीसगाव बोलते. ह्यावर्षी श्रावण महिना 13 तारखेपासून सुरू होतोय, म्हणजेच 12 तारखेला आदल्या दिवशी दिव्याची अमावस्या, म्हणजेच दीपपूजेचा दिवस. त्या दिवशी दिवे स्वच्छ घासून पुसून लख केले जातात. पूर्वी तर कंदील चिमण्या पण होत्या. समया, निरांजन, लांबण दिवे घासून लख केले जायचे. त्यांना एका पाटावर मांडून सभोवती सुंदर रांगाची रांगोळी काढतात. मग दिव्यांची यथोपचारे पूजा करून त्यांना सुगंधी फुले वाढवून नैवेद्य दाखवतात. दिव्याच्या अवस्थेची कहाणी वाचतात. मग सुरू होतो तो आपला श्रावण मास. श्रावणात एका पाठोपाठ सण सुरू होतात. प्रथम गुरुवार आल्याने बृहस्पती पूजन, नंतर शुक्रवार. या दिवशी सुवासिनी जीवतीची पूजा करून गुळ फुटाण्यांचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सुवासिनींना बोलावून त्यांना हळदी कुंकू लावून गुळ फुटाणे देतात आणि दूध देतात. मग येतो तो शनिवार. त्या दिवशी अश्वस्थ मारुती पूजन असते, म्हणजेच संपत शनिवार. रविवारी सूर्याची पूजा आणि प्रत्येक वारी त्या दिवसांच्या देवतेची कहाणी पण वाचण्याची प्रथा आहे. नंतर येतो तो म्हणजे नागपंचमीचा सण. या दिवशी बऱ्याच सुवासिनी वारवळ्याला जातात आणि तिथे नागोबाची पूजा करतात, दूध लाह्या वाहतात. कुणी पाटावरती रांगोळीनी नाकुळं काढून त्यांची फुलं आणि दुर्वा वाहून पूजा करतात, त्याचा नैवेद्य दाखवतात दूध लाह्यांचा. त्या दिवशी अजूनही बऱ्याच ठिकाणी उकडीचा नैवेद्य करतात. तसेच स्त्रिया झाडाला झोका बांधून त्यावर बसून गाणी म्हणतात. त्यात महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर. नवीन लग्न झालेल्या मुली मंगळागौर पुजतात. रात्री फुगड्या, गाणी, उखाणे, जिम्मा, भेंड्या अशा अनेक खेळ खेळतात आणि रात्र जागवतात. नंतर येतो तो म्हणजे बहीण भावांच्या अतूट नात्यांची आठवण करून देणारा सण, म्हणजेच राखी पौर्णिमा. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात, समुद्रात नारळ अर्पण करतात, म्हणून त्या दिवसाला नारळी पौर्णिमा देखील म्हणतात. आपण रक्षाबंधन म्हणून त्या दिवशी भावाला औक्षण करून रेशमाची राखी बांधतात. या प्रेम सूत्राने मी तुला गुंफले आहे, तेव्हा माझे रक्षण करण्यास तू सदैव तत्पर राहा, हे त्यातून सूचित करत जास. त्यानंतर येतो तो म्हणजे गोकुळाष्टमीचा सण. हा सण देखील गावोगावी धूमधडाक्यात साजरा होतो. रात्री 12 नंतर कृष्ण जन्म साजरा करतात. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आणि दहीहंडीचा कार्यक्रम होतो. अशा प्रकारे श्रावण महिना कसा संपतो ते कळतच नाही. शेवटी येते ती पिठोरी अमावस्या, म्हणजेच पोळा, बैलांची पूजा करण्याचा दिवस. वर्षभर त्यांच्याकडून करून घेतलेल्या त्या कष्टाचे, श्रमाचे सार्थक व्हावे म्हणून त्यांना एक दिवस विश्रांती देण्याचा दिवस. त्यांना स्वच्छ धुऊन काढतात, त्यांच्या शिंगांना रंगवतात, बाशिंग बांधतात, पाठीवर झूल टाकतात, त्यांच्या गळ्यात घुंगूरमाळा बांधतात, हार घालतात, तुरे लावतात, त्यांना औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून खाऊ घालतात. अशा प्रकारे श्रावण महिना कधी संपतो ते कळतच नाही. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसरी शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. खरंच किती छान ना सुंदर हा श्रावण महिना, आणि त्या श्रावण महिन्याचा आनंद आता आपल्याला घ्यायचा आहे. नमस्कार.

0: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. बहुरूपिया या चित्रपटामधलं अंजान यांची गीतरचना. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात.

ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते. आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181. पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: wish was time check.
1: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। मंडळी, किती लाजिरवाणी गोष्ट आहे, लहान मुलांवर बलात्कार होत आहेत, लहान मुलं चुकीच्या मार्गावर लागतात, लहान मुलांची ही न्यूज वाचतो, व्हॉट्सअपमुळे हे झालं, लहान मुलांमध्ये सेक्शुअल प्रमाण खूप वाढलं, लहान मुलांमध्ये आता ही रिलेशनशिप ती रिलेशनशिप, पहिले फक्त लव असायचं, फ्रेंडशिप असायची, आता तर काय ते सिच्युएशनशिप पासून काय काय काय काय निर्माण झालंय, पॅरेंट्सला समजेना, म्हणजे तो जनरेशन गॅप इतका भयंकर झालेला आहे, तर हा का झालाय? म्हणजे आपण जी पूर्वी म्हणायचो की किशोरावस्था, आजकाल मुलींमध्ये पिरियड्स पण खूप लवकर यायला लागलाय, इज दॅट रिलेटेड टू फूड की मोबाईल की ते टीव्ही वगैरे, इतकं काय काय ऍडल्ट पोर्शन त्यांना बघायला मिळतोय वाचायला मिळतोय त्याच्यामुळे होत आहे, ह्याबद्दल बोलायला आपल्या बरोबर आहेत पेडियाट्रिशियन डॉक्टर अतुल कणिकर। आणि त्याचं वैशिष्ट्य आहे, ते 10-15 वर्षापासून किशोरावस्था याच्यावर ते नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर खूप काम करतात। सर राम राम।
2: नमस्कार
1: सर। मी आत्ता जे बोललो ते फक्त ह्या पिढीबद्दल आहे का, काय हे दर पिढीबद्दल त्याची आधीची पिढी असंच बोलायची
2: असंच बोलायची असंच वागायची? आता प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे, ओके, आणि ते प्रमाण इतपत झालेलं आहे की मूळ आपली जी कुटुंब व्यवस्था आहे तिचा ऱ्हास झालेला आहे। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, निदान आई नसेल तर आजी आजोबा घरी असायचे आणि घरात मुलांवरती देखरेख ठेवण्यासाठी, प्रेम करण्यासाठी, मोकळेपणासाठी,
1: प्रेम करण्यासाठी, क्या बात,
2: म्हणजे आजी ही आजी आहे हो, आजोबा आहे आजोबा आहेत, आणि या बाहेरच्या प्रलोभनांपासून एक संरक्षक कवच होतं आपल्याला। आता तुम्ही बघाल तर सगळीकडे न्यूक्लिअर फॅमिलीज म्हणजे त्या नष्ट झालेल्या आहेत, एकत्र कुटुंब पद्धती नाहीच आहे, ऑलमोस्ट 80% घरांमध्ये नाही आहे, आणि आई वडील दोघेही कामाला जातात, प्रत्येकाकडे घराची किल्ली आहे, कोणी कधीही या आणि कधीही जा, फ्रीजमध्ये ठेवलेलं अतिशय अनहायजेनिक अन्न, ज्याला आम्ही अनहेल्दी फूड म्हणतो, जंक फूड म्हणतो, पिझ्झा बर्गर आणि हे तत्सम मागवलेलं, ओव्हनमध्ये गरम करा खा आणि येताना एखाद्या मित्राला घेऊन या आणि घराचा कोणी नसल्याचा पूर्णपणे वापर करा, सोबत काही ड्रग्ज वगैरे असतील तर अजूनच मजा येते।
1: इतकं सोपं आहे?
2: इतकं सोपं आहे। आणि
1: बऱ्याच्या वयाबद्दल बोलतोय
2: आपण, हे 10 ते 19 या वयोगटाबद्दल बोलतोय, ज्याला आपण किशोरावस्था,
1: म्हणजे 7वी 8वीतला मुलगा,
2: 10 म्हणजे 5वीतला मुलगा,
1: काय बोलतोय सर?
2: हो, 5वीच्या मुलांपासून ड्रग अब्यूज हा प्रचंड प्रमाणात आहेत, सगळ्यात जास्त
1: ड्रग अब्यूज मध्ये दारू की
2: दारू, सिगरेट, गांजा, आजकाल अगदी शाळांजवळ मिळतोय तुम्हाला, तुम्ही कधीही, तुम्ही 70 रुपये खिशात असतील, जे आजकाल सगळ्या मुलांच्या खिशात असतात, 1 ग्रॅमची किंमत 70 रुपये, आणि तुम्ही ते व्यवस्थित यु नो नाकाने त्याचा आस्वाद घेऊ शकता, सिगरेट मध्ये टाकून पिऊ शकता, अतिशय आनंदाने उपलब्ध आहे तो मुलांसाठी। का याचं कारण तेच आहे की या मुलांना आनंद मिळवायला घरामध्ये काही राहिलेलंच नाही आहे। सो घरात
1: आनंद म्हणजे काय?
2: आनंद म्हणजे आपल्या मेंदूमध्ये काही डोपामिन सिरोटोनिन सारखे एक ग्रंथी म्हणजे हॉर्मोन्स असतात, त्राव असतात, ज्याचा त्राव झाल्यानंतर आपल्याला एक आनंद मिळतो। लोक नशा का करतात, लोक सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज का करतात, की ते डोपामिन सिरोटोनिन यासारखे पदार्थ आपल्या मेंदूमध्ये तयार होतात आणि त्याच्याने माणसाला एक उन्मननीय अवस्था येते
1: काही मिनिटांसाठी किंवा काही तासांसाठी।
2: हो, आणि ती जर तुम्हाला घरात पूर्वी जशी मिळत होती,
1: आपण खेळायचो, गप्पा मारायचो,
2: खेळायचो उन्हाळ्याच्या सुट्टीवर मामाकडे जायचो, आंब्याचा रस काढून खायचो, झाडावर चढायचो, सूर पारंब्या खेळायचो,
1: तो आपला डोपामाइन होता,
2: तो आपला डोपामाइन होता, अजूनही आहे। अजून बघा, हो तुम्ही बघा ना, तुमच्या शाळेमधल्या गेट टुगेदर्स ना वर्गातल्या, कॉलेजमधलं गेट टू
1: चॉकलेट ते छोटे छोटे खायची इच्छा होते,
2: श्रीखंडाच्या गोळ्या. जावंस वाटतं की नाही गेट टुगेदर्स ना तुम्हाला? जर तुमच्या वर्गमित्रांचा फोन आला की अरे असं असं ठेवलेलं आहे इथे, तर येतोस का? हातातलं काम टाकून आपण जातो. का जातो? कारण या वयामधल्या आपल्या आठवणी ज्या असतात त्या आयुष्यभर राहतात. त्या चांगल्याही असतात, कधी कधी वाईट पण असतात. वाईट आणि आठवणींबद्दल सध्या आपण नको बोलायला. सो मुळात कुटुंब व्यवस्था जी आहे त्याचा मूळ गाभा जो आहे तो थोडासा बदललेला आहे. तो कोलमडला आहे असं मी म्हणणार नाही, कारण ती कदाचित काळाची गरज पण असेल की आईने पण काम करायला पाहिजे. आणि आजकालच्या बऱ्याचशा आयांना असं वाटतं, स्वाभाविक आहे, की मी शिकलेली आहे, माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी शिक्षणासाठी खर्च केलेला आहे, मग मी घरी का बसून राहू? त्या उन्हाळ्यातलं पापड कुरड्या करणं, लोणची करणं माझ्याकडनं होणार नाही. मला माझं स्वतःचं आत्मनिर्भर व्हायचं आहे.
1: चांगला शब्द
2: हरकत नाही ना, काय हरकत आहे, असू द्या. की
1: तो अट्टहास काय?
2: अट्टहास नाही आहे, तो आग्रह आहे. आग्रह अशासाठी आहे की त्या मुलीने पण स्वतःचं शिक्षण कदाचित नवऱ्यापेक्षा जास्त घेतलेलं आहे. पण आपली जी पूर्वापार चालत आलेली एक कुटुंब व्यवस्था आहे की नवरा पैसे कमवणार, बाई घर सांभाळणार, तर ते आजकालच्या स्त्रियांना आणि अतिशय रास्तपणे मान्य नाही की हम भी किसी से कम नाही, चुकीचं नाही येतात. आणि त्या ॲक्च्युली बरोबर आहेत, फक्त त्याच्यामध्ये कसं आहे की नवरा आपली जागा सोडायला तयार नाही, नवरा नवराच राहील.
1: का तो का नाही बदलत आहे?
2: त्याला कारण हे पारंपरिक पद्धतीने शिकवण्यात आलेलं आहे की तू घरचा कर्ता पुरुष आहेस.
1: ओके, इनडायरेक्ट संस्कार करतायत.
2: इनडायरेक्ट नाही, डायरेक्ट जन्मापासूनच. तुम्ही घरात
1: कसा होता तो संस्कार?
2: लहानपणापासून मुलं जेव्हा तुम्ही मोठी करता तेव्हा मुलाला तुम्ही काहीतरी बाहेरची कामं सांगता, हे घेऊन ये ते घेऊन ये ते.
1: ओके ओके.
2: आणि मुलीला तू आता केअर काढ, पाटपाणी मांड, भांडियावर पाणीवर वगैरे असली कामं. सो ही जी कामं आहेत ही आपण लहानपणापासून मुलांना आजपर्यंत शिकवत आलेलो आहेत, आणि तेच संस्कार पिढी दर पिढी आपण आपल्या मुलांवरती टाकतो.
1: म्हणजे आपल्या कळत न कळत आपण करतोय.
2: कळत न कळत, कारण ते आपल्या रक्तात भिनलेलं आहे.
1: आणि ती आई सुद्धा करते, वडील सुद्धा करतात.
2: आईला ते मान्य असतं, कारण आईला ते शिकवण्यात आलंय की तू आता परक्या घरचं धन झालेली आहेस, आणि नवरा म्हणेल, सासू सासरे म्हणतील त्याप्रमाणे तुम्हाला करायला पाहिजे. त्यामुळे ती मूकपणे निमूटपणे हे सगळं फॉलो करते, आणि तिची मुलगी आणि तिचा मुलगा हे शिकतात. इथून आपली जी स्त्री पुरुष समानता आहे याचा फार म्हणजे डंगोरा पेटवला जातोय सध्या. हरकत नाही, करू द्या त्यांना, चांगले काम करतायत ते, पण त्याचा कधी कधी अवाजवी फायदा पण घेतला जातो. अवाजवी फायदा म्हणजे तुम्ही आजकालचे जर कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण बघितलं संसाराचं, किंवा घरातले नवरा बायकोची भांडणं बघितली, वाद म्हणूयात आपण त्यांना, पण ते ॲक्च्युली भांडणंच असतात, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण ती बाई बाहेरनं घरनं ऑफिसमधनं काम करून आल्यानंतर घरी पण तिला जर हेच करायला लागत असेल आणि नवरा फक्त खुर्चीत बसलेला असेल तर ती बाई कदापि सहन करू शकत नाही. या वादांचा परिणाम या मुलांवर होतो. सो त्याच्याने तो डोपामिन आणि सिरोटोनिनचा डोस त्यांचा अजून कमी होतो. की आम्ही घरी आलो तर आई वडील आले की भांडतच असतात, मग कशाला यायचं घरी? त्यापेक्षा आमचे मित्र चांगले, त्यापेक्षा आमचे ड्रग्स चांगले, त्यापेक्षा आमची मजा मस्ती चांगली. आणि ठीक आहे ना, म्हणजे आई वडिलांकडे
1: आई वडिलांना समजत नाही का?
2: समजतं, समजतं, सगळ्यांना समजतं. दारू पिणाऱ्याला कळतं दारू वाईट आहे, पण तो पितो ना.
1: नाही नाही, आई वडिलांना समजत नाही का आपण भांडतोय, का आपल्यात आबोला निर्माण होतोय, त्याचा परिणाम मुलांवर होतोय.
2: बेसिकली काय आहे,
1: ते त्यांच्या स्ट्रेस मध्ये इतके असतात की त्यांचा मुलांकडे
2: बाळू. मुळात मला हे सांगायचंय की त्यांना कळतं, पण कुठेतरी सुसंवाद हरवलेला आहे. की मला तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तर कशा पद्धतीने सांगायची, किंवा मला तुमच्या बोलण्यातली एखादी गोष्ट खटकली तर मी काय नक्की व्यक्त करायचं, माझ्या मुलांना मी कसं समजवायचं, माझे आजी वडील घरात नाही आहेत किंवा आई वडील म्हातारे झाले आहेत, एखाद दुसरे कदाचित असतील पण नसतील पण, तर त्यांची उणीव मी कशा पद्धतीने भरून काढायची. कारण सध्या प्रत्येकाला कुटुंबातल्या आईला वडिलांना मुलांना प्रचंड प्रमाणात स्ट्रेस आहे, तणाव आहे, मानसिक आर्थिक शारीरिक. आजकाल आपण बघतो फार कमी वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक वगैरे येत आहेत, आणि प्रोफेशनल पण तणाव आहेत, आता मी स्वतः डॉक्टर आहे पण आम्हाला मेडिकल फील्डमधला पण त्रास असतो, घरातला पण त्रास असतो, पर्सनल पण त्रास असतो. सो हे सगळे त्रास आपण शेअर कसे करायचे एकमेकांशी, याच्यासाठी काय लागतो? कौटुंबिक सुसंवाद. आणि त्याची जर उणीव असेल तर तुम्ही कितीही रेडिओवरचे कार्यक्रम ऐका, पुस्तकं वाचा, प्रवचनं ऐका, काही पोथी पुराण करा, काही उपयोग होत नाही. सो मूळ आपला जो गाभा आहे कुटुंब व्यवस्थेचा तो सुसंवाद आहे. आता त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. एक तर म्हणजे तुमची वाचिक संवाद, तुम्ही जे बोलता ते, आणि दुसरा म्हणजे नॉन व्हर्बल किंवा शब्द न वापरता होणारं तुमचा संवाद. सो जेव्हा मुलं ही मोठी होतात, मे बी 7-8 वर्षापासूनच मी म्हणेन, हा न बोलता होणारा संवाद 80% महत्त्वाचा असतो.
1: थोडं एक्सप्लेन करा.
2: न बोलता होणारा संवाद म्हणजे डोळ्याला डोळा देऊन मुलांच्या लेव्हलला बसून, तुम्ही उंच आहात, तुम्ही वरती उभे आहात आणि मुलगा खाली बसून बोलतोय आणि तुम्ही त्याच्याकडे बॉस सारखे असे बोलताय, हाताची घडी घालून, पायाच्या घड्या घालून, जसे की तुम्ही म्हणजे मालक आहात, बॉस आहात.
1: डॉमिनेशन.
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पर्श. स्पर्श फार महत्वाचं आहे. तुम्ही नुसतं त्यांना केसांमधनं थोडा हात जास्त फिरवू नका, त्यांना आवडत नाही त्या केसांची स्टाईल बिघडलेली, पाठीवरनं हात फिरवा, हासा किंचित, कुचकट हसायचं नाही, जस्ट स्माईल. आणि मुख्य म्हणजे तुमचा आवाज, बोलण्याचा टोन, हा जो काही आहे तो इतका, म्हणजे असं म्हणतात ते प्राप्तेशी षोडशे वर्षे पुत्र मित्र भवाचरेत. सो तुम्ही त्यांच्याशी मैत्रीप्रमाणे बोला की तो मुलगा काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आला आहे. आणि त्यावेळेला जर तुम्ही असं मोबाईलमध्ये बघत असाल, व्हॉट्सॲपवरती अंगठे आणि टाळ्या वाजवत असाल, थांब रे जरा मी आता दमून आलोय, आता आल्या आल्या काय, तो काहीतरी महत्वाचं सांगत असतो की आज मला माझ्या टीचरने कौतुक केलं माझं वगैरे. फार महत्वाचं, प्रचंड महत्वाचं. आपणही टीनेजर्स होतो, आपण काही एकदम मोठे नाही झालो, आणि आपण घरी आल्यानंतर आईने आपल्याला असं फटका मारून बाजूला केलं असतं तर कदाचित आपण दुखावलं गेलो असतं. आणि या एजला ते फक्त तुमची माया त्यांना हवी असते. ती जर तुम्ही नाही दिली तर हे बाहेरचं जग बसलेलं आहे, सोशल मीडिया बसलेलं,
1: ओके,
2: सोशल मीडिया बसले, ड्रग्ज बसलेले, मित्र बसलेले आहेत, वाट बघणारे की हा कधी आपल्या जाळ्यात येईल. आम्ही त्यांना प्रिडेटर्स म्हणतो.
1: मग ते मित्र असं का असतात, त्यांचा काय प्रॉब्लेम?
2: तेही मुलंच असतात, तेही पौगंडावस्थेतले, किशोरवयीन अवस्थेतलेच असतात,
1: म्हणजे ते ह्याच अवस्थेत.
2: मी म्हणजे बेसिकली पालकांना किंवा शिक्षकांना दोष देत नाहीये. आपल्याला 2-3 गोष्टी फार महत्वाच्या समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला मुलं असो, तुम्ही शिक्षक असो, पालक असो, कोणी असो,
1: किंवा आपण आता मुलांमुलींमध्ये दोघांबद्दल अब्युज बद्दल,
2: हो मी
1: सगळ्यांमध्ये तेवढाच प्रकार आहे.
2: मुलींमध्ये अब्युज म्हणाल तर तुम्ही खूप आहे, पण अब्युज थोडासा नाजूक विषय, आपण थोडं नंतर बोलूया
1: ओके
2: त्याच्यावरती. सो मुळात हे जे वय आहे 10 ते 19, याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपण जर मुलांना समजावून सांगितल्या आधीच तर बरेचसे यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते टाळण्यासारखे. पहिली गोष्ट की हा जो वयोगट आहे 10 ते 19, याला आम्ही 3 भागांमध्ये विभाजित केलेले आहे. 10 ते 13, 14 ते 16 आणि 16 ते 19. आता 10 ते 13 जर मी टीनेजर आहे, डॉक्टर अतुल कणिकर, तर मला कायम आपण स्टेजवर उभं होत, सगळं जग आपल्याकडे बघतं असं वाटतं. सगळ्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजे. माझ्या डोक्यात खूप प्रश्न आहेत आणि ती जर मला मिळाली नाही तर माझं डोकं फिरतं. मी प्रचंड मूडी असतो. माझ्या गँग्स असतात, ग्रुप्स असतात, मला त्या ग्रुप्सना स्वतःला सोपवून द्यायचे रे, त्या ग्रुपमधनं बाहेर नाही पडायचं, त्यासाठी मी वाटेल ते कॉम्प्रोमाइज करीन. मला शक्यतो, आता मी मुलगा असेल तर मला मुलांबरोबरच राहायला आवडतं, मुली नको. मुलगी आली एखादी खेळायला आमच्यात तर आम्ही म्हणतो हे तुझा.
1: आजही?
2: आजही आहे. ते कदाचित 10 ते 13 ऐवजी आता 9 ते 12 झालं असेल. आणि सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे असं मला त्या वयात वाटतं. पण माझा मुळात मला माझ्या म्हणजे मुलगा असेल तर मुलगा, मुलगी असेल तर मुलगी, अशाच प्रकारची लोक आवडतात. 14.
1: कारण काय सर?
2: हे अतिशय नॉर्मल आहे. हे आपल्या मेंदूची वाढ, आपली डेव्हलपमेंट जी आहे, आपली जी काही,
1: म्हणजे फक्त भारताच नाही परदेशात,
2: पूर्ण जगात, पूर्ण विश्वात, पूर्ण ब्रह्मांडात हे असंच आहे. 14 ते 16 मात्र मला अपोजिट सेक्सकडे अट्रॅक्शन व्हायला होतं, कधी कधी स्वतःच्या जेंडरकडे पण होऊ शकतं काही टक्के, दॅट इज ओके. पण मला मी कसा दिसतो, मी कशी दिसते, माझी उंची किती, माझे मसल्स किती, माझी डेव्हलपमेंट, माझा शेप कसा आहे, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स काय येत आहेत, आज नेमका तो भेटणार आहे आणि माझ्या चेहऱ्यावर नेमका आजच पिंपल आला आहे, किंवा हेअरस्टाईल माझी कशी असायला पाहिजे, आज हा आवडला उद्या तो आवडला, असे आयडॉल वर्शिप असते. आयडॉल वर्शिप म्हणजे कोणी फिल्म स्टार म्हणा किंवा कोणी सेलिब्रिटी, त्याच्यासारखं आपण बनायला पाहिजे. मध्ये तो एक ऐश्वर्या राय सिंड्रोम होता आपल्याकडे, सगळ्या मुलींना बारीक व्हायचं होतं, झिरो फिगर, करीना कपूर सिंड्रोम, अशा प्रकारची डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतात. नेमकं त्याच वेळेला 9वी 10वी 11वीचं वर्ष असतं. सो पालकांसाठी ते वेगळ्या प्लॅटफॉर्मवर असतात. पालकांना फक्त एज्युकेशन, अभ्यास, करिअर, आणि मुलं वेगळ्याच विषयावर असतात की मी माझ्या ग्रुपमध्ये आवडते की नाही सगळ्यांना, माझे मित्र मला लाईक करतायत की नाही, मी छान दिसतोय की नाही, मी इम्प्रेस करू शकेन की नाही, माझं इथे क्रश आहे की लव आहे, मला थोडंसं कन्फ्युजन.
1: ते त्यावेळेतले जेन्युइन प्रश्न आहेत की
2: प्रश्नच नाही, म्हणून तर वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आहोत आपण. पालक वेगळ्याच विश्वास आहेत
1: आणि त्यांच्या दृष्टीने एज्युकेशनचाच टाइम आहे.
2: एज्युकेशन, अभ्यास हे महत्वाचं आहे.
1: दोघंही एकदम प्रामाणिक आहेत,
2: प्रामाणिक आहेत 100%. प्रॉब्लेम तो दुरावा जो आहे तो आपल्या कुटुंब पद्धतीमध्ये आहे आणि पालकांच्या एक्सपेक्टेशन्समध्ये. पालक हे समजूनच घेत नाही. बेसिकली मी 3 पातळ्यांवरती काम करतो. मी पालकांसाठी कार्यशाळा घेतो, मी टीचर्ससाठी, शिक्षकांसाठी एक त्यांचे या विषयावरचे वर्कशॉप्स घेतो शाळा शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जाऊन, आणि मी विद्यार्थ्यांसाठी पण काम करतो. आजपर्यंत मी 500-600 कमीत कमी शाळा कॉलेजेसमध्ये वर्कशॉप्स घेतलेले आहेत मुलांचे. आता मुलांची जी काही एक इच्छा आहे किंवा त्यांचं जे काही एकंदरीत आकलन करण्याची क्षमता आहे किंवा आवडण्याचा एक जो आपल्याला कळतं चेहऱ्यावरनं त्यांच्या, की त्यांना खूप आवडतं आहे, या विषयावर कोणी बोलत नाही. एस्पेशली मानसिक आरोग्य, लैंगिकता, ड्रग अब्यूज, या सगळ्या विषयांवरती किंवा बरेचसे असे विषय आहेत की जे पालक मुलांशी बोलणं टाळतात, त्या विषयावरती जेव्हा मी त्यांच्याशी,
1: टाळतात हा शब्द वापरतो,
2: टाळतात 100% टाळतात, कारण पालकांना
1: बॅक ऑफ द माइंड
2: माहितीच नसतं,
1: माहितीच नाही आहे
2: कसं बोलायचं, तेच माहिती नाही.
1: तर आमचा मुलगा तसा नाही, त्यामुळे त्यांच्याशी बोलायची गरज नाही.
2: हा, म्हणजे माझा मुलगा असं करू शकत नाही, माझी मुलगी असं करणारच नाही, आमचे संस्कारच नाहीत. मुळात संस्कार करायला तुम्ही घरी आहात का?
1: सही आहे.
2: सो मुलांमध्ये सगळ्यात जास्त याचं अतिशय उत्तम स्वागत होतं माझ्या बोलण्याचं. शिक्षकांना ते पटतं कारण त्यांच्या शाळेमध्ये हे ते बघतात सगळे प्रॉब्लेम जे काय आहेत, पण ते काही काळापुरतं. ते पालक सगळ्यात या बाबतीत मी म्हणेन आळशी आहेत.
1: आळशी का?
2: आळशी म्हणजे त्यांना शॉर्टकट पाहिजे असतात. एक तास, दोन तास सगळं बडबड केल्यानंतर ते म्हणतात, पण डॉक्टर, यापेक्षा तुम्ही मला बुद्धिमत्ता किंवा अशी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही औषध सांगू शकाल का?
1: बॅक टू स्क्वेअर वन.
2: अजून खाली सापशिडीच्या सगळ्यात खाली पहिल्या झिरोच्या टोकावर, किंवा असं वाटतं, अरे मी तुम्हाला काय सांगतोय, की मुलांशी चांगलं बोला, मुलांना समजून घ्या, मुलांशी सुसंवाद ठेवा, नॉन व्हर्बल तुमचं जे काही शब्दाविना बोलण्याचं जे काम आहे ते जास्तीत जास्त करा. म्हणजे आम्ही तर हा साधा नियम वापरतो की जसं मुलाचं वय वाढेल, मुलाचं म्हणा किंवा मुलीचं म्हणा, तसे तुमच्या शब्दांची संख्या कमी करा, शब्दांची संख्या कमी करा, कृतीची संख्या, जस्ट खांद्यावर आत ठेवणं, पाठीवरनं आत फिरवणं, डोळ्यात डोळे घालून नुसतं बघणं, स्माईल देणं, हात हातात घेणं,
1: नॉन व्हर्बल.
2: बरेचदा हा ते आईला आणि वडिलांना दोघांनाही कळतं की आज काहीतरी बिनसलंय बर का, मुलाचं किंवा मुलीचं. सो आल्यानंतर जस्ट काही प्रश्न विचारू नका.
1: ओके,
2: त्यांना त्यांची स्पेस हवी आहे, त्यांना त्यांची जागा हवी आहे.
1: ओके ओके.
2: आणि ही प्रत्येकाला हवी असते,
1: राईट?
2: 100% हवी असते. म्हणजे तुम्ही सून असा, सासू असा, सासरे असा, नवरा असा, मुलं असा, कोणी
1: वयाचे,
2: हो, की मला आत्ता शांत माझं माझं राहायचं आहे एवढं तरी समजून घ्या.
1: लहान मुलांना पण पाहिजे असतं.
2: काय ते काही माणसं नाहीत का? 100% पाहिजे असत. लहान मुलाशी तुम्ही जास्त खेळायला गेलात 7-8 महिन्याच्या मुलाशी, थोड्या वेळाने तोही कंटाळतो, तो इकडे तिकडे बघायला लागतो, आता कोण माकड, आता कधी जाते, दुसरं कोणीतरी माकडी येऊ दे माझ्याकडे. सो इट्स नॅचरल. सो मला असं वाटतं की या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा मुलांचं एवढं चांगलं आम्हाला रिसेप्शन मिळतंय, त्यांना आम्ही बोलायला हवे आहोत. आणि आम्ही एक आता इतकं सोपं केलेलं आहे की आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये सिलेक्टेड जी मुलं चांगलं बोलू शकतात, समजावू शकतात, अशी एक 100-100 मुलं मुली ट्रेन करतो. त्या मुलांचं एक या 5-6 विषयांवरती उत्तम 3-4 तासाचं असं एक लेक्चर घेतो, त्याची टेस्ट घेतो की त्यांना कळलंय की नाही आम्हाला काय सांगायचंय. आणि मग त्या शाळा कॉलेजेसमध्ये ती मुलं मुली हे प्रदर्शन भरवतात पोस्टर्स आणि याच्या माध्यमातून ऑडिओ व्हिज्युअलच्या, आणि उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही मुलं शिकवतात. त्याला आम्ही पीयर एज्युकेशन म्हणतो.
3: ओके.
2: आणि हे प्रयोग आम्ही नाशिकमध्ये 7-8 शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये केलेले आहेत. आणि आता सटाण्याजवळ पण एक पिंपळनेर म्हणून गाव आहे, तिथे पण 2 केलेले आहे, अख्ख्या भारतात केलेले आहेत म्हणजे. आणि ते सगळं इतकंच छान आहे की तुमची डेव्हलपमेंट असो, ग्रोथ असो, न्यूट्रिशन, डाएट, एक्झरसाइज, सोशल मीडिया, ड्रग अब्यूज, मेंटल हेल्थ, अभ्यास कसा करावा, या सगळ्या विषयांवरती, सुसाईड प्रिव्हेंशन, या सगळ्या विषयांवरती आणि सेक्शुअलिटी म्हणजे लैंगिकता, कारण या विषयांवरती पालक बोलत नाहीत, काय बोलायचं त्यांना माहितीच नसतं, काय बोलणार दगड. बरं, कसं आहे की मुलगी निदान आईकडे जाऊन सांगू शकते हो पिरियड्स बद्दल काही तक्रारी असतील, मासिक पाळीचे असतील, किंवा कोणी चुकीच्या पद्धतीने हात लावला असेल, तसं काय असेल, तर मुलगी जाऊ शकते, आईशी बोलू शकते. आता हे जे प्रॉब्लेम आहेत हे मुलांमध्ये पाळीविळी येत नाही, पण त्यांनाही चुकीच्या पद्धतीने हात लावला जातो. आपल्याकडे असं बघण्यात आलेलं आहे की जवळजवळ 60% मुलांना आणि 80% मुलींना वयाच्या 18 वर्षीपर्यंत कोणीतरी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केलेला असतो.
3: 60% and 80% भयंकर आहे.
2: आता मुलांना मूळतः नैसर्गिकदृष्ट्या ही अक्कलच नसते, अक्कल नसते म्हणजे मी ज्ञान नसतं असं म्हणूया आपण, अक्कल काढायचं काम नाही, पण त्यांना कळतच नाही की हा शेजारचा बसलेला माणूस मला असं का हात लावतो इकडे तिकडे. मुलींना ते निदान थोडस नैसर्गिकदृष्ट्या एक ती जाण असते, कोणाची नजर कशी आहे, कोणाचा स्पर्श कसा आहे, कोणी अगदी
3: कोणत्या वयाबद्दल बोलतोय,
2: 10-18.
3: बर.
2: सो कोणी म्हणजे तुम्ही कोणी घरी आले पाहुणे, नातेवाईक आले, शेजारचे काका आले, सो तुम्ही वाकून नमस्कार केला तर पाठीवरनं आशीर्वाद देण्याची पण एक पद्धत आहे, पण तो हात जर तिथेच फिरत राहिला तर मुलीला लगेच कळतं की काहीतरी गडबड आहे.
3: 10 असली तरी
2: हो
3: क्या बात आहे, व्हेरी गुड.
2: सो
3: नॅचरल इन्स्टिंक्ट आहे का?
2: दीज आर नॅचरल इन्स्टिंक्ट.
3: व्हेरी गुड यार. हा मुलांमध्ये नाही आहे,
2: मुलांमध्ये कमी असतो. आणि मुलांमध्ये दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे इगो, अहंकार. मला कुठे काय होत आहे, मला काहीच नाही होणार आहे, मला कुठे काय झालंय. आणि मग ही मुलं ना वडिलांकडे जाऊ शकत, ना मित्रांमध्ये सांगू शकत, नाही तर मित्र चेष्टा करतील. सो ही आतल्या आत कुढत बसतात. बरेचदा आईकडे मुलगी जाऊन तिच्या तक्रारी सांगते की हे असं असं होतंय मला, पण आईचं एक एक जागतिक वाक्य आहे, अगं जाऊ दे दुर्लक्ष कर, असं होतच असतं. कारण आईला पण ते कधीतरी झालेलं असेल ना, आणि आई करणार कोणाला तक्रार? कारण बरेचदा ही व्यक्ती जी असते ती तुमच्या घरातली, ओळखीच्यांमधली, घरामध्ये अतिशय आदर वाटणारी अशी एक व्यक्ती असते. त्यामुळे आम्ही मुलांना काय सांगतो की तुमच्या आईशिवाय तुमच्या अंगाला हात लावायचा कोणालाही हक्क नाही, एस्पेशली तुमचा चेहरा आणि तुमचे जे अंतर्वस्त्र आहेत त्याने झाकले जाणारे अवयव, इथे कुणालाही आईशिवाय हात लावायची परवानगी नाही. हे किती वर्षापासून सांगतो आम्ही, 3 बच्चू 3 असतानापासून आम्ही शिकवतो की हे तुझे वैयक्तिक खासगी अवयव आहेत, इथे कोणी असे ना, काका असो, मामा असो, वडील असो, शिक्षक असो, शेजारचे आजोबा असो, कोणालाही हात लावू द्यायचा नाही. इथे फक्त आई आणि आजी कदाचित, फक्त तेवढ्यांनाच परवानगी आहे, नाही तर काय करायचं? साधी गोष्ट आहे, जोरात ओरडायचं, अरे हट, मला नाही आवडत आहे, तू काय करतोस, किंवा तुमचा उजवा गुडघा वापरायचा, उजवा गुडघ्याने जोरात लात घालायची, नखं वापरा. आणि आपली भारताची लोकसंख्या इतकी चांगली आहे, तुम्ही बसमध्ये जात असाल, मॉलमध्ये फिरत असाल, सिनेमॅक्सच्या पायऱ्या उतरत असेल, मागणं कुठेतरी उलटा पालटा काहीतरी टच करायचा प्रयत्न करतं तुम्हाला, जोरात ओरडा. आपली लोकसंख्या इतकी छान आहे आणि प्रत्येक जण इतका फ्रस्ट्रेटेड आहे की 50 लोक तिथे येतील आणि त्या व्यक्तीला धडा शिकवतील, शारीरिकदृष्ट्या धडा शिकवतील. पण बरेचशी मुलं किंवा मुली अंग चोरून घेतात.
3: का करतात ते तसं?
2: त्यांना कोणी शिकवलंच नसतं का असं काय रिॲक्ट करायचं, घाबरतात बिचारे, फ्रीज होतात, गोठून जातात, मग ते अंग चोरतात. मग त्या व्यक्तीला वाटतं जो हे प्रकार करतोय की त्यांना फार मजा येते,
3: ओहो
2: तो अजून तसं करायला जातो.
3: ओके,
2: आता तुम्ही जर ओरडलात आणि त्याला जर अशी जन्माची अद्दल घडली तर तो कदाचित स्वतःच्या बायकोला सुद्धा हात लावणार नाही घरी गेल्यानंतर. पण तुम्ही जर अंग चोरून घेतलं म्हणजे तुम्हाला त्रास होईलच, पण तुमच्यासारख्या अनेक बाकी विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. सो हा मुळात प्रशिक्षण देण्याची गरज कोणाला आहे? पालकांना आहे की कसं सांगायचं या मुलांना, शिक्षकांना आहे आणि डॉक्टरांना पण आहे की या मुलांना बेसिक लैंगिक शिक्षण देण्याची गरज का आहे. कारण तुम्ही जर या प्रकारचं शिक्षण दिलं तर तुम्ही मगाशी जे सुरुवातीच्या आपल्या याच्यामध्ये सांगितलं की मुलांमध्ये इतके प्रकार आहेत, सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहेत, अमुक आहे धमुक आहे, ही मुलं असं करतात तसं करतात. सो आम्ही काय मानतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना काय मानते की सेक्शुअलिटी एज्युकेशन म्हणजे लैंगिक प्रशिक्षण जर तुम्ही लहानपणापासून मुलांना दिलं,
3: म्हणजे 3 वर्षापासून,
2: 3 वर्षापासून बेसिक कसं आहे ते एज प्रमाणे मुलाच्या वयाप्रमाणे ठरवायला लागतं. एक 10 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाचा मुलगा आणि 18 वर्षाची मुलगी यांच्या शिक्षण देण्यामध्ये फरक आहे. म्हणजे 3 वर्षाच्या मुलाला तुम्ही बाकी काही कुटुंब नियोजन वगैरे असलं काही शिकवायची गरज नाही, पण 18 वर्षाच्या मुलीला तुम्हाला सांगायला लागतं की स्वतः.
3: किती दुर्दैव आहे ना की 3 वर्षाच्या मुलीला आपल्याला हे शिकवावं लागतं.
2: पिढी जात चाललंय, ते अनेक पिढ्या चाललेल्या आहेत. माझ्याकडे येणारे अनेक केसेस जे आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 90% केसेसमध्ये अशा प्रकारच्या कुटुंबातकडनं झालेल्या, कुटुंबातल्या अतिशय रिस्पेक्टेबल मेंबरकडनं झालेल्या अशा घटना माझ्याकडे येतात. आणि त्यावेळेला मला प्रश्न पडतो की इथे आता फॅमिलीकडे बघायचं का बच्चूकडे बघायचं? नाही, मी बच्चूची बाजू घेतो नेहमी, कारण आपण हे कायम आता मुलांना शिकवायला पाहिजे की तुम्ही बोला. तुम्ही बोलला नाहीत तर तुम्हाला अजून सहन करायला लागेल, अनेक जणांकडनं सहन करायला लागेल. तुम्ही पहिल्याच घटनेला जर तुम्ही काही जोरात बोललात तर तुम्हाला आयुष्यावर काही त्रास होणार नाही.
3: सर, बोलता बोलता 1/2 तास झाला, हा विषय खूप मोठा आहे.
2: मोठा आहे.
3: पुढच्या रविवारी सुद्धा आपण या विषयावर बोलूया
2: 100%.
3: मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 83-800-16-512 वर. राम राम मंडळी, भेटूया.
4: राज, आपण लग्न कधी करायचं?
5: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
4: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
5: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत 13 मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
5: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83-800-16-512 आणि 0253-247-2626 या क्रमांकावर.
6: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
5: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
7: नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA and BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-239-4121.
8: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशियाना या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. गीताला संगीत आहे हरी अर्जुन यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत फारुख कैसर यांचं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे बलिदान या चित्रपटामधलं आणि गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
2: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
2: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
3: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
4: गहरा डाग या चित्रपटामधलं शकील पदळणी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता. घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध. अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब. केक कापला, फोटो झाले, हशा रंगला. दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया. धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे. अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय. नाही, मला ते जपायचंय. क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या. त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या. भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

0: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: Radio už vás
1: Time check.
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: ड्रीम गर्ल या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. हेमा मालिनी आणि किशोर कुमार यांच्या स्वरात, संगीतकार लक्ष्मीकांत पहरेलाल.
7: मुझे मत दुआ दे कि मैं बद्दुआ हूं, नहीं तेरे काबिल कि मैं बेवफा हूं.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली. खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीत दिला आहे सचिन देव बर्मन यांनी.
3: कशी वंशिया बजाई, अरे कशी वंशिया बजाई, श्यामा सुध बिस राई, तरे रे तरे रे तरे रे तरे रे,
4: भूल गया यार.
3: तरे रे तरे रे तरे रे रे रे
4: ऊंचे सुर में गाए जा, मस्ती में लहराए जा.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकणार आहोत उचे लोक या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत चोरी मेरा काम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचा, संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, अमित कुमार आणि कांचन यांच्या आवाजात.

0: अरे वाह,
1: अरे जा जा जा जा जा जा जा
2: आज छोड़।

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं फागुन या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीतकार राहुल देवबर्मन.

बेहरूज चॅटर्जी यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. बेजुबान या चित्रपटामधलं या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हसरत जयपुरी यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अपराधी या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाइन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: हे गीत आपण ऐकणार आहोत एक नई पहेली या चित्रपटामधलं येसुदास यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मिर्झाशक यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत बाजार या चित्रपटामधली. जगजीत कौर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत आणि संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: की यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: सोनू निगम यांनी गायलेलं मेहबूब आणि पी के मिश्रा यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार ए आर रहमान आणि हे गीत आहे दुनिया दिल वालों की या चित्रपटामधलं.

स्मार्ट युनिसेक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार उषा खन्ना, चित्रपट आओ प्यार करे.

जीवनाचा घनभर सभा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात उपेंद्र यांचं गीत बॉम्बे बाय नाईट या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे इक्बाल कुरेशी यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: गुलाम अली यांनी गायलेलं बेवफा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं संगीतकार प्रेम धवन यांचं गीत मेरा देश मेरा धर्म या चित्रपटामधलं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. नौकर या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता ऐकूया. सितारा या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: झुटा सच या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

तर या चित्रपटामधलं जाननिसार अख्तर यांचं गीत आता ऐकूयात गीता दत्त यांच्या आवाजात. संगीतकार ओ पी नय्यर.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि अभिजीत यांनी गायलेलं. अंजान यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन. ऐकूया आनंद और आनंद या चित्रपटामधलं हे गीत.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: काय सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेध सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास कार्ड ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगती.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

मत पूछ आग बज आती है।

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हाथ की सफाई की मेहनत की कमाई की

0: की सफाई की, मेहनत की कमाई की।
1: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप. डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास कार्ड ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. अचानक पैशांची गरज आहे पण FD मोडायची नाही,
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: मिनिट असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: धंदा वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेध सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप. डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास कार्ड ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: 8:05 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा। रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नमस्कार, भक्ती संगीताच्या या मैफलीत रसिक हो मनपूर्वक स्वागत. हे सारं स्वतःचे गोड, तुम्ही चिलाविले जी झाड, तरी अवधान अमृते वाड सिंपवनी की जे, अशी साक्षात ज्ञानोबा माऊलीच्या शब्दानंच आपल्या चरणी प्रार्थना. भागवत धर्माची पताका दिगंत फडकत ठेवणारी, ज्ञानापासून आरंभलेली ही ज्ञानगंगा अक्षय अभंग दुथडी भरून वाहणारी, ज्ञान त्रैलोक्याच्या राजानंच बाप रखुमा देवी वराचं वर्णन करण्याचा सोहळा, हा सोहळा हा जणू विठ्ठल होतो. आरंभी त्याच संत सभेत आपण श्रवण महाद्वाराने प्रवेश करावयाचा आहे आणि अनुभवायचा आहे सिंहासने उभा असलेला साक्षात श्री विठ्ठल.